सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर 17 अश्विन शके 1948, दिनांक 9 ऑक्टोबर 2026. पहाटेचे 5:57 झाले आहेत. आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत. ऐकूया मंगलध्वनी.

0: इवले इवले अवयव घेऊन जन्माला येणारा इवला जीव त्याच्या निरागस लोभस अस्तित्वाने जन्मदात्री सोबत आसपासच्या मानवी परिसराचं आयुष्य सुगंधित करतो. पुढे त्याच्या चैतन्यमयी अस्तित्वाचा गंध दरवळताना पांढऱ्या केसांवरही हिरवेपणाचे तेज चढते. प्रत्येक वळणावर भेटणाऱ्या नव्या अवस्थेचं स्वागत माणूस कमालीच्या उत्सुकतेनं हौसेनं आणि उल्हासाने करतो. स्वत डोकवायला लावणारी स्वतःचा विचार करायला लावणारी अवस्था म्हणजे कुमारावस्था. एका धुंदीत आणि मस्तीत जगायला लावणारे तारुण्य सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःचा कस आणि कौशल्यपणाला लावताना कराव्या लागणाऱ्या त्यागाचं असीम समाधान मिळवून देणारं प्रौढत्व नि जीवनाच्या एका उंच शिखरावर पोचून निवांत सिंहावलोकन करायला लावणारी पहिलं तीराला निहाळणारी वृद्धावस्था. माणसाचं आयुष्य असं विविधांगी आहे, बहरणारं आहे, फुलणारं आहे, म्हणून तर जीवन सुंदर आहे. यापेक्षा जीवनात आणखी सौंदर्य काय हवं? जी ए कुलकर्णींच्या भेट या कथेत भळभळत्या जखमेचं दुःख उराशी कवटाळून जगणारा चिरंजीवी अश्वत्थामा नि मानवी आयुष्यातील दुःखाने व्यथित झालेला बुद्ध गौतम यांची भेट घडवून लेखकाने मानवी जीवन सौंदर्याची उकल फार हळुवारपणे केली. एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे असं चिंतनगर्भ जीवनाचं तत्व कवीने सांगितलं असलं तरी आयुष्यात सुखाचे झरे आनंदाचे कारंजे काय कमी आहेत? रोजचाच नव्याने उगवणारा दिवस, ती पहाट, तो सूर्योदय केवळ पौर्णिमा दाखविणारा नव्हे तर रोज कलेकलेनं वाढणारा पूर्ण वाटोळी बिंब दाखवणारा चंद्र नि पुन्हा क्षय होत जाणारा, एखाद्या रात्री काळोख करणारा नि पुन्हा बिजेची कोर, विविध फळाफुलांनी नटलेले बाग बगीचे, दाट जंगले, त्यात विहार करणारे मुक्त पशु, अथांग पसरलेला जलाशय, विशाल आकाशाचं साम्राज्य, या साऱ्यात जे काव्य भरले आहे ते फक्त डोळस नजरेने अनुभवायला हवे. सौंदर्य जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीत आहे. रोजच्या जगण्याचा संघर्ष, अपेक्षाभंग, अपमान, कामाचा ताण, आजारपण, वियोग, विरह या बाबी दुःख पर्यायानं कुरूपता वाढवणाऱ्या, त्यांना गोंजारताना सौंदर्याचा साक्षात्कार कसा व्हावा? खरे तर प्रत्येकाच्याच आयुष्याचा ध्यास हा सत्य, शिव आणि सौंदर्याचा शोधच नसतो काय? या शोधासाठी नजर मात्र शोधक हवी. आयुष्याकडे बघणे सकारात्मक केले की सौंदर्य दिसते. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ही कवी मनाची तळमळ, प्रत्येकाची तळमळ व्हावी. जगाचा दुःखाचा नाश व्हावा ही कामना, इतरांचे दुःख जाणून घेण्याची संवेदनशीलता अंगी बनवण्याची इच्छा, दुर्बलांचे रक्षक म्हणून पुढे यायचे तर सामर्थ्याची साधना करावी लागते तरच जगणे सुंदर करता येईल. जीवन नवतेजाने भरायचे तर सौंदर्याचा वेध घेता यावा. सत्य शोधनासाठी शौर्य धैर्य लाभले तर आयुष्याचे रंग लखलखायला लागतील. थोर महात्मे, संत, देशभक्त, तत्वज्ञ, वैज्ञानिक यांची आयुष्य म्हणून तर सौंदर्याने नटलेली होती. सामान्यांना भुरळ पडते ती अशाच आयुष्यांची. सुंदर चेहरा, सुंदर शरीर, सुंदर वस्तू, सुंदर घर, सुंदर परिसर पाहिले की मनाची प्रसन्नता प्रखर होते खरी, पण त्याचबरोबर सुंदर मन, सुंदर विचार, सुंदर भाषा जीवनाला अधिक प्रफुल्लित करतात.
1: श्रोतो, चिंतनी या कार्यक्रमातून सुंदर जीवन याविषयी नंदा देशमुख यांचे विचार आत्ता आपण ऐकले. याबरोबरच आजचा चिंतन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. सकाळचे 6:10 झाले आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत, भक्ती वंदना.
2: शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध, ऐका भक्ती संगीत. भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.

भक्ती संगीत कार्यक्रमात आरंभी गायिका बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात डॉ विजया खांडेकर यांची रचना आपण ऐकली. संगीत अंजली देशमुख यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर अजित कडकडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली वंदना विटणकर यांची रचना ऐकूया.

भक्तिवंदना कार्यक्रमात यानंतर शिवानंद पाटील यांच्या संगीत दिग्दर्शनातील आरती अंकलीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना ऐकूया.

भक्तिवंदना कार्यक्रमात यानंतर पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायलेली मधुकर जाधव यांची रचना ऐकूयात. संगीत सचिन नेवापूरकर यांचं आहे.

मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.

विद्या करलगीकर सूर्यकांत शेजूर यांनी गायलेली श्याम खांबेकर यांची रचना आपण ऐकली. संगीतही श्याम खांबेकर यांचं होतं. याबरोबरच भक्तिगीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम भक्तिवंदना आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आज आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात सकाळी 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमात पावसाच्या खंडकाळातील उपाययोजनेचा माहितीचा भाग दुसरा आज प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. रूपकुमार राठोड, हरभजन मान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देश

0: भक्तिपूर गीत आज सकाळी 7 वाजता प्रसारित होईल. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आजच्या प्रसारणात 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, 7:40 मंगेश बोरगावकर, राधा मंगेशकर, संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातील भावगीत रचना आपण ऐकू शकाल आज सकाळी 7:40. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र सकाळी 8 वाजता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित लोहा इथं होणाऱ्या 3rd जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक डॉ विठ्ठल कदम, माजी प्राचार्य यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:05 विविध भारतीच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आजच्या प्रसारणात सकाळी 10:00 गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आजमाईश, चांदनी, सनम बेवफा, ये है जलवा आणि यस बॉस या चित्रपटातील गीतरचना ऐकू शकाल. 10:30 लेखक नितीन साळुंके यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भागक्रमांक 7 प्रसारित होईल. वाचकस्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा आहे. 10:45 लोकजागर या नवसाक्षरांसाठीच्या कार्यक्रमात सतनाम कौर, गुरमीत सिंग सेंबोलकर यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन नम्रता बावळे यांचं आहे. श्रोतेहो, 11:00 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. 11:30 आपकी पसंद. दुपारी 12:00 महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज दुपारी 1:00 सायंकाळी 5:30 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आपण ऐकू शकाल. महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून हे तीनही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आजच्या प्रसारणात 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 आमचं शेत आमचं शिवार, 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 राष्ट्रीय विविध भारती सेवेचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. समाचार संध्या हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून रात्री 8:45 आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आजच्या प्रसारणात रात्री 9 ते 11 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आजच्या प्रसारण सेवेचे समापन रात्री 11:10 होईल. आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकली. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार.

0: मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना काही काल आपण ऐकल्यात. मंडळी, उर्वरित उपाययोजना आपण आज ऐकूयात. मंडळी, पावसाच्या खंडकाळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळं मुळांद्वारे अन्नद्रव्याचं शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकांची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट 1-2% किंवा 0-0-50-34 अर्थात 1% याची फवारणी 8-10 दिवसाच्या अंतरानं करण्याची शिफारस करता येते. यामुळं पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. फवारणी करताना पिकांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्याची निवड मात्रा आणि फवारणीची वेळ निश्चित करावी. मंडळी, पावसाच्या खंडकाळात पिकांवर येणारा जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उपलब्धतेनुसार आणि शिफारशीनुसार बायो NPK, बायोमिक्स, मायकोरायझा इत्यादींचा वापर करावा. तसंच शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. मंडळी, पावसाच्या खंडकाळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाणी आणि क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचं नियोजन करावं. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लसूणसारखी योग्य हंगामी चारा पिकं तसंच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. मुरघास तयार करावे. मंडळी, कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याचं योग्य आकारात कुट्टी केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणं सुलभ होतं. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्य वर्गीय चारा यांचं संतुलित मिश्रण करावं. गरजेनुसार पशुवैद्यकीय, पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण आणि आवश्यक पूरक खाद्य द्यावं. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा, जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही. मंडळी, पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्यानं शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणं आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करणं, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळं आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी योग्य नियोजन करावं.
1: पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना या माहितीचा भाग दुसरा कृषी सल्ला अंतर्गत आपण ऐकला. याबरोबरच कृषी सल्ला कार्यक्रम समाप्त होत आहे. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर
2: आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?

0: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात. तर दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये. त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेजमध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात. आणि या प्रॉब्लेम्सचे कारण खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो. जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात. आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशी कारण आहेत जे आपण पुढे बोलूयाच.
1: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत, तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते. तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात.
0: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते. आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फिडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्हटला वाढतो. आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडणं चालू होतात.
1: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
0: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे. आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो. ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं. आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो. जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात. आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायची समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात. तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात.
1: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ता आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जल व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला।

नमस्कार. नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्यसेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभाई म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया आव्हान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 6:55 झाले आहेत. श्रोतेहो, जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आजचा सुविचार याप्रमाणे: समोर काही उद्दिष्ट असल्याशिवाय माणूससुद्धा काही करण्यास प्रवृत्त होत नाही. आज 9 ऑक्टोबर बौद्ध साहित्याचे अभ्यासक जगप्रसिद्ध विद्वान धर्मानंद कोसंबी यांचा आज जन्मदिन आहे. 9 ऑक्टोबर 1876 त्यांचा जन्म झाला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. 1892 त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांचा

असा ही आज स्मृती दिन आहे। कोल्हापूरचे गोविंदराव टेंबे हे अभिजात संगीताचे उपासक होते। आपल्या संगीत साधनेतले अनुभव त्यांनी लिहून ठेवले। खां साहेब अल्लादिया खां यांचे साधार चरित्रही त्यांनी लिहिले। स्वतःचे आत्मचरित्र लिहिले। ते निष्णात हार्मोनियम वादक होते। मनापमान नाटकातल्या पदांना त्यांनी श्रुती मनोहर चाली दिल्या। पटवर्धन, संत तुळशीदास ही त्यांची संगीत नाटके अतिशय लोकप्रिय ठरली। आज त्यांचा स्मृती दिन। श्रोतेहो, आज 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिनही आहे। दिनविशेष आता आपण जाणून घेतला। ऐकूया

0: दिनविशेष आता आपण जाणून घेतला. ऐकूया जाहिरात संदेश.
1: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 89.
3: मुळव्यात भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 800 72.
7: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
4: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाइश.
6: FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया देशभक्तीपर गीत.

0: रूपकुमार राठोड, हरभजन मान आणि सहकाऱ्यांनी गायलेली नक्षलाल पुरी यांची देशभक्तीपर गीतरचना आत्ताच आपण ऐकली. ही देशभक्तीपर गीतरचना जयदेव यांनी संगीतबद्ध केली होती. आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 7:05 झाले आहेत.
1: करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं. आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
4: श्रोत्यांच्या

0: उन्वर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252।
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 900

नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश. मेरे हम झोली आ.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल, प्रशासनाकडून सविस्तर सादरीकरण. केंद्रीय पथक आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार. दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार रविवारी विशेष नोंदणी शिबीर. आणि राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं आंतर मंत्रालयीन पथक काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर दाखल झालं. राज्य सरकारकडून काल मुंबईत या पथकासमोर दुष्काळी स्थितीचं सविस्तर सादरीकरण करण्यात आलं. पाणीटंचाई, टँकर्सची आवश्यकता, शेतमजूर तसंच जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांच्या स्थलांतराची शक्यता आदी बाबींकडे केंद्रीय पथकाचं लक्ष वेधण्यात आलं. या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणीला आजपासून सुरुवात होत असून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यातल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झालेल्या पथकाला विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सविस्तर सादरीकरण केलं. यावेळी पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची स्थिती, पिकांचं नुकसान, पिण्याच्या पाण्याची

0: उपलब्धता, धरणातला पाणी साठा, चारा तसंच उपग्रहाधारित पीकस्थिती निर्देशांकांची माहिती देण्यात आली. विभागातल्या धरणांमध्ये सध्या केवळ 30.7% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची आवश्यकता असल्यानं यंदाच्या रब्बी हंगामातल्या पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जालना, धाराशिव तसंच लातूर या जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी मागील 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा 4 ते 5 मीटरनं खाली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्याकडून सादर करण्यात आलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून त्याआधारे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी सांगितलं. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्या नागरिकांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळणार आहे. शिधापत्रिका असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या स्वस्त धान्य दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेशही सरकारनं दिले आहेत. चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीनं पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच येत्या 12 तारखेपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा अशी सूचना विधान परिषद सदस्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला केली आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या करडखेल, दिग्रज आणि सताळा इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. 25 सप्टेंबर रोजी दुष्काळी उपाययोजनांबाबत शासन निर्णय जारी झाल्यानंतरही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकरी अडचणीत येऊ नये हाच आपला प्रयत्न असल्याचं शिरसाट यांनी बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले,
1: या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक टीमवर्क म्हणून सर्व विभागाचे अधिकारी आणि आम्ही एक मोहीम राबवत आहोत. या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग तर जरुरी आहेच आहे. काही एनजीओ जे आहेत त्यांचाही समावेश करतोय. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ठिकाणी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी सीएसआर फंडमधून काय मदत मिळते याच्यावर सुद्धा चर्चा झालेली. या दुष्काळामध्ये शेतकरी कुठेही आणखीन अडचणीत येऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार आहे.
0: जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या 954 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून आतापर्यंत सुमारे 60% गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवावा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवावं अशा सूचना मुंडे यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या. मांजरा धरणातली पाणीसोरी आणि विविध जलप्रकल्पांमधला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली काल नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणीटंचाईग्रस्त भागात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीनं जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेनं कर अधिकाऱ्यांचे अटक करण्याचे अधिकार रद्द केले आहेत. काल नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात कर परतावा देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. परिषदेनं खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. विवरणपत्रासंबंधीच्या चुकांसाठी करावर व्याज आकारणी तसंच दंडाशिवाय कारवाई होणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. अंतराळ विकासासाठी इनस्पेस संस्थेची स्थापना हा याच कार्यवाहीचा भाग आहे. आज या संस्थेविषयी जाणून घेऊ.
2: देशाच्या अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 24 जून 2020 रोजी अंतराळ क्षेत्र

0: क्षेत्रातील व्यापक सुधारणांना मंजुरी दिली. या सुधारणांमुळे अंतराळ क्षेत्रातील संशोधन, उत्पादन, प्रक्षेपण आणि सेवांमध्ये खासगी उद्योग आणि स्टार्टअपच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला. या सुधारणांतर्गत इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर अर्थात इनस्पेस या संस्थेची स्थापना करण्यात आली. खासगी कंपन्यांना भारतीय अंतराळ पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आवश्यक अधिकृतता देण्याची जबाबदारी इनस्पेस कडे सोपवण्यात आली.
1: भारत का युवा आज उन क्षेत्रों में काम कर रहा है जिनकी कुछ साल पहले कल्पना भी संभव नहीं थी. भारत का प्राइवेट स्पेस टैलेंट पूरी दुनिया में अपनी अलग पहचान बना रहा है. आज ग्लोबल इन्वेस्टर्स के लिए भारत का स्पेस सेक्टर एक अट्रैक्टिव डेस्टिनेशन बन रहा है.
0: या सुधारणांमुळे देशाच्या अंतराळ क्षेत्रात खासगी सार्वजनिक भागीदारीला संस्थात्मक रूप मिळालं असून देशाच्या अंतराळ व्यवस्थेच्या विस्तारासाठी नवी दालनं खुली झाली आहेत.
2: विशेष पुनरीक्षण दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी उद्या शनिवारी आणि परवा रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ऍपवरही मतदार अर्ज भरू शकतात. युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातल्या सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्वपक्षीय नेते आणि चाहते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं पार्थिव विमानानं पुण्यात आणण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातल्या 78 आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आणि 23 प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 101 आरोग्य संस्थांचं राज्यस्तरीय तसंच राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसंच या अभियानांतर्गत धाराशिव इथं काल सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल, प्रशासनाकडून सविस्तर सादरीकरण. केंद्रीय पथक आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार. आणि दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7:20 झाली आहेत.
4: शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्तीरसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.
5: एका मागून एक वाहन चालवा,
6: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
5: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
6: आपोआप प्रदूषण कमी कराल.
5: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
6: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
5: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.
3: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्र।

0: प्रसारण श्रुदैव आजच्या प्रसारणात सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. श्रुदैव आज सकाळी 8:40 मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित लोहा इथं होणाऱ्या 3रा जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक डॉ विठ्ठल कदम सर, माजी प्राचार्य यांची रामतर्टे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. अवश्य ऐका आज सकाळी 8:40. आजच्या प्रसारणात सकाळी 10:00 गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. श्रुदैव आज सकाळी 10:45 नवसाक्षरांसाठीच्या लोकजागर या कार्यक्रमात सतनाम कौर गुरमीत सिंग सेंबोलकर यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन नम्रता वावळे यांचं आहे. आज सकाळी 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद आपण ऐकू शकाल.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: जरी बाप सारा जगाचा परिपूर्ण.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
0: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण अनेक योजनांबद्दल सांगितलं की प्रधानमंत्री योजना किंवा आणखीन अनेक योजना आहेत, तर यांचा समन्वय कसा

0: साधता आणि ह्या योजना ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सरकार काय करतंय?
1: नाही, एक तर असं आहे की या सगळ्या योजनांचं आपण, या सगळ्या योजना आहेत यांचा समन्वय कसा करता येईल
0: बरोबर.
1: असा आपण एक प्रयत्न करतोय. जसं आपण मधाचं एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रात अनेक शासकीय संस्था या मदनिर्मितीच्या किंवा मदपालन व्यवसाय वाढण्यासाठी करतात,
0: बरोबर.
1: तर आम्ही या सगळ्यांचा समन्वय समिती आम्ही नेमण्याची आमची कल्पना आहे आणि त्याच्यात खादी मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही सर्व समन्वय साधू. म्हणजे सगळ्यां एक समन्वित धोरण त्यातनं एक निर्माण होईल
0: बरोबर.
1: आणि काही ठिकाणी ज्याला सबसिडी म्हणतो ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, तर याच्यात एकसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मधाबद्दलचं आहे, तसंच खादीबद्दलचं म्हणलं की सल्लागार समिती करून त्याचंही एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. ह्या सगळ्या विशेष तज्ञांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करू. आता बाकीच्या ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात आकांक्षित जिल्हे अशी एक कल्पना आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट.
0: बरोबर.
1: तर महाराष्ट्रात सुद्धा असे काही आकांक्षित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांची कार्यवाही कशी होईल
0: बर
1: आणि त्याच्यात मधा, आता आमचं मधाचं गाव समजा हे आहे, मधाचं गाव हे आकांक्षित जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांचा समन्वय आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीत कशा त्या योजना होतील याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर समन्वय समिती अशी आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या योजनांची कार्यवाही होईल. आणि प्रत्येक वेळी त्या योजनेचा आपण एक गोषवारा म्हणा किंवा त्याचं एक सिंहावलोकन आपण
0: बरोबर.
1: करत असतो की योजना झाली की कुठे अडचणी आल्या, आपण लक्षांक का नाही पूर्ण केला, की त्याची कारण मीमांसा आम्ही करतो, त्यातनंही मार्ग शोधून काढतो आणि मग त्यावर उपाय आपण करतो. नंतर आणखीन एक महत्वाचं आहे की आमच्या खादी मंडळाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, म्हणजे बक्षीस पात्र दिलेले आहेत.
0: बरोबर.
1: त्या खादीच्या, त्या स्वदेशीच्या सगळ्या आंदोलनात खादी हा लोकांचा खूप आवडता विषय होता,
0: बरोबर.
1: त्यामुळे आम्हाला काही जणांनी बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या आहेत. तर या जमिनींचा उपयोग त्या त्या ठिकाणी आपण उद्योगधंदे विकसित करण्यासाठीचा हा जमिनीचा वापर करावा असं अशासाठी लोकांनी दिलेले आहेत. त्यामुळे तिथे कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामायिक केंद्र
0: बरोबर.
1: उद्योगासाठीचं असं उभारण्यासाठी आपण त्या जमिनीचा उपयोग करू, अशी काही ठिकाणी एक दोन चार ठिकाणी मी निर्माण केलेली आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी आमची आमच्या जमिनी आहेत. या जमिनीवर ही सामायिक, ज्याला आपण म्हणू, ही कशी केंद्र उभी करता येतील जी ग्रामीण उद्योजकांना त्याचा उपयोग होईल, त्यामुळे अशा प्रकारे. आणि मी मगाशी म्हटलं योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार, त्याची
0: बरोबर.
1: माहिती, जसं आज आपण आज हे माध्यम वापरतोय, अशी अनेक ठिकाणी योजनांची माहिती देणं, मुळात लोकांचं प्रबोधन करणं की या योजनेत सहभागी व्हा, की जेवढे अधिकाधिक सहभागी होतील तेवढं मग त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं.
0: बरोबर. या योजनांबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवतोच आहोत. त्यातच महिला बचत गट असतील, युवा काही लोक असतील की जी कारीगर आहेत, त्यांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सवर आपली उत्पादनं विकणं वगैरे, या तंत्रज्ञानाची माहिती आपण कशी पोचवतो आणि त्याचा ते उपयोग कसा करू शकतात?
1: नाही, आता आता मी म्हटलं की या सगळ्या योजनांच्या जे लाभार्थी आहेत,
0: बरोबर.
1: या लाभार्थींची ठिकठिकाणी क्लस्टर्स, या लाभार्थींची ठिकठिकाणी एकत्रीकरण, संघटना असं मी नाही म्हणणार त्यांना, पण त्यांना एकत्र करून त्यांना या विषयीचं एक मार्गदर्शन करण्याची आमची कल्पना आहे. अशा अनेक संस्था खासगी आमच्याकडे आलेल्या आहेत की ते करू इच्छित आहेत,
0: बरोबर.
1: की उद्योगधंदा सुरू केला पण उद्योगधंद्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा आणायचा हे बऱ्याच जणांना माहिती असतं ग्रामीण भागातल्या, त्यामुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग तुम्ही ज्याचा उल्लेख केला की हे कसं करायचं, तर अशा प्रकारचं आम्ही एमएसएमईच्या सहकार्याने आपण हे सगळं करतोय. एक दुसरं असं आहे की आमचा स्वतःचा महाखादी नावाचा एक ब्रँड आहे, म्हणजे आमच्या योजनेत जो लाभार्थी असतो त्याचं जे उत्पादन असतं हे एकदा उत्पादन झालं की आम्ही त्याला महाखादीच्या सांगतो, तर महाखादी ब्रँड हा आणखीन कसा मोठा करता येईल, विकसित करता येईल, हा एक, म्हणजे त्याला एका अर्थाने त्याचं मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो, या मार्केटिंगसाठी विपणनासाठी त्याला त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. आता जो हा लाभार्थी आहे, या लाभार्थीचं जे उत्पादन आहे हे उत्पादन घेऊन आमच्या प्रदर्शनामध्ये तो येतो, म्हणजे त्याची विक्री होते. त्यामुळे असं एक एक अशा छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण त्या सर्वांना आपण मदत करतोय. आणि ज्याला ई कॉमर्स किंवा ज्याला ई पोर्टल आपण ज्याला म्हणतो, की अशी अनेक खासगी चालवणारे ई पोर्टल्स आहेत, जसं समग्र सुविधा नावाचं आत्ताच आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की

0: तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल. तसंच आमच्या पोर्टलवर, आमचं स्वतःचं महाखादी आमचं मंडळाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर सुद्धा आम्ही जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि त्यांचे जे दर आहेत, दर पत्रका म्हणजे राहू असंही आम्ही ते टाकतो. त्यामुळे सरकारला सुद्धा ज्या गोष्टींचा पुरवठा करायला लागतो अशा उद्योजकांना संधी मिळेल तेव्हा अशा प्रकारे आपण ह्याचा प्रचार करतो.
1: सर आता आपण ई कॉमर्स मार्केटिंग बद्दल बोलतोय, पण आपला पारंपरिक ग्रामोद्योग, आपली हस्तकला आणि आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी, ह्यांचा नक्की समन्वय किंवा बॅलन्स आपण कसा साधतोय आणि मंडळ त्या दृष्टीने काय पावलं होतं?
0: नाही, अगदी चांगला प्रश्न आहे की जो पारंपरिक ज्याला हस्तकला म्हणू किंवा जो कारागीर आहे
1: बरोबर,
0: ह्याचं कौशल्य महत्वाचंच आहे.
1: हो,
0: ते कौशल्य आपण नाकारणार नाही, कारण त्याच्यासाठी ती विश्वकर्मा कौशल्य योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली आहे, ज्या 4 वर्षांपासून सुरू आहे. मला त्याच्यातही सांगावं वाटतं की आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात या योजनेत 3रा क्रमांकावर आहे. हे सगळे कारागीर ग्रामीण भागातले आपण बोलतेदार संस्था आपण म्हणतो किंवा आपण लोहारकाम सुतारकाम या सगळ्या कला आहेत, तर या सगळ्यांचं आपण समन्वय करतो या योजनांच्या माध्यमातून. त्यांची जी कारागिरी आहे ते कौशल्य ते महत्वाचंच आहे, त्याला नाकार नाही. पण एका बाजूला ते असताना आपल्याला नव्या युगाची या नव्या साधनांची सुद्धा त्याला जोड कशी देता येईल, नवीन यंत्र सामग्री त्याला कशी देता येईल, हेही आपण आपल्या योजनांच्या माध्यमातून त्याचा आपण विचार करतोय. खादीचा विचार केला तर आज खादीची पारंपरिक वस्त्र आहेत आणि आज आपल्याला यंत्राच्या माध्यमातून झालेली जी वस्त्र आहेत त्या दोघांचं मिलन करून आपल्याला एक ज्याला इंग्रजीत फ्युजन म्हणतात तसं फ्युजन सुद्धा कसं करता येईल, एक नवं वस्त्र निर्मिती ज्याला कसं करता येईल असा एक विचार चालू आहे. काही ठिकाणी काही खासगी प्रयत्न झाले आहेत, पण हा एक त्याला एक सुधारण्याचा किंवा नव्या युगाकडे बघण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. किंवा आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आलं की सिल्कचं देता येईल.
1: बरोबर,
0: आज आपल्या आता पुन्हा त्याच्यात मगाशी मी जसं सौर ऊर्जेबद्दल सांगितलं तसं या सिल्क बद्दल सुद्धा वैचारिक मतभेद आहेत. कारण तो रेशमाचा किडा मारल्यानंतर ते रेशीम आपल्याला मिळतं, त्यामुळे ती हिंसा होते एका अर्थाने. तर आता एक नवीन एक कल्पना पुढे आलेली आहे की अहिंसाकारी सिल्क अशी एक कल्पना पुढे आली, म्हणजे रेशमाच्या किड्याने तो कोष निर्माण केला, तो रेशमाचा किडा बाहेर आला की मग ते उरतं ते आपण वापरतो, अशी सिल्कची निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अहिंसा खादी सुद्धा इथे महाराष्ट्रात निर्माण होते, विशेष करून विदर्भात याचा अधिक हे आहे. त्यामुळे मगाशी जो सौर ऊर्जेचा विषय निघाला तो या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला आपण टसर खादी म्हणतो किंवा मलबेरी म्हणतो की अशा या खादी म्हणजे सिल्क या सिल्कची सुद्धा दोन उत्पादनं ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही होत आहेत. त्यामुळे नवा दृष्टिकोन आहे, नव्या सगळ्या कल्पना आहेत, नवं तंत्रज्ञान आहे, ह्याची ओळख आपल्या सगळ्या कारागिरांना व्हावी असे आपले प्रयत्न आहेत. आता आपण या सगळ्या विश्वकर्मा कौशल्य योजनेत आपण 1,66,000 जणांना टूलकिट वाटप केलेले आहेत. हे अत्याधुनिक केंद्र अत्याधुनिक साधनच आहे, त्यांना टूलकिट देणं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी आणण्यासाठी. हा एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की आज 12 बलुतेदार संस्था किंवा बलुतेदार संस्था महाराष्ट्रात 311 आहेत, ज्या आमच्या मंडळाच्या छायाछत्राखाली एकेकाळी सुरू होत्या की ज्याच्याच माध्यमातून कारागीर रोजगार हमी योजना सुरू होती. आता या बलुतेदार मंडळांना या सगळ्या संस्थांसुद्धा पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे, आम्ही ते प्रयत्न करतोय. सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे, याच्यात सहकार खातं सुद्धा महत्वाचं आहे, उद्योग खातंही महत्वाचं आहे आणि खादी मंडळाच्या छायाछत्राखाली हे सगळं बलुतेदार संस्था सुरू होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्थाच ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात त्यांना कर्ज पुरवून त्यांना कसं आणखीन सबळ करता येईल असाही प्रस्ताव आमच्या डोळ्यापुढे आहे.
1: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
3: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
4: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
2: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.
5: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही. कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणी
1: एफ एम बँड 1.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम. भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश बोरगावकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूयात. संगीत अशोक पत्की यांचं आहे.
2: ना ना ना ना दे रे ना

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94 23 13 87 89.
2: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: एसआर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: भावगीत कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली नाधो महानोर यांची गीतरचना, स्वर राधा मंगेशकर यांचा आहे।

0: रुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
1: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
0: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
1: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-872
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
3: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल एसपी ऑफिस समोर वजिराबाद नांदेड

0: संजीव अभ्यंकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत केदार पंडित यांचं होतं.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अभिजित सावंत यांनी गायलेल्या विवेक भोसले यांच्या संगीतामध्ये चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावगीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. भावगीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात सहक्षेपित करत आहोत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, आकाशवाणी नांदेड केंद्राच्या आजच्या प्रसारणात सकाळी 8:40 मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित लोहा इथं होणाऱ्या तिसऱ्या जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ विठ्ठल कदम माजी प्राचार्य यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सकाळी 8:40. ऐकूया या मुलाखतीचा एक अंश.
2: लकब, त्याची उभं राहण्याची पद्धत हे पाहतील, आपणही याच्यासारखं व्हावं एखाद्या तरी विद्यार्थ्याला वाटेल. एखादा कथाकार आपली कथा सांगेल त्या ठिकाणी, त्याचा आवाज, त्याच्या आवाजातील चढ उतार, त्याची भाषा, भाषेचं त्याच्या सौंदर्य, ह्या साऱ्या गोष्टी बघून एखाद्या तरी व्यक्तीला, मग तो शिकलेला असो की शिकलेला नसो, वाटेल की याच्यासारखं तर मीही सांगतो, मलाही कथा सांगता येतील. तर अशी प्रेरणा एखाद्याला मिळू शकते. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज घडीला 200 साहित्यिक आहेत. हे साहित्य संमेलनाशिवाय थोडेच घडलेत. साहित्याच्या सानिध्यात गेल्यामुळे ही मंडळी घडलेली आहे.
1: मुलाखत अवश्य ऐका आज सकाळी 8:40. आपण ऐकताय मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. ऋषिकेश कामेरकर यांच्या स्वरात चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना, संगीत संजय जाधव यांचं आहे.

मन्ना डे यांनी गायलेली नीरज यांची गीतरचना आपण ऐकली. ही भक्तिरचना गुरुदत्त यांनी संगीतबद्ध केली होती. याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो, मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 8:30 होत आहेत. श्रोतेहो, आकाशवाणी पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तीकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही

त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे, तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे. जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. पोषण, शिक्षण, बालसंरक्षण, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करणं, चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली. तामिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं. तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभेच्या 1 जागेसाठी मतदान झालं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी केला आहे. याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं. मात्र यामुळे विद्यमान H1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे.
एनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या

0: अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूप निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली. या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला. सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्चानोक इंथानोन हिच्याशी होईल. हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सूननंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवाकर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित लोहा इथं होणाऱ्या 3rd जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक डॉ विठ्ठल कदम सर, माजी प्राचार्य यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत.
2: रसिक श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, येत्या 10 ऑक्टोबर रोजी शनिवारी लोहा येथील डीके पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सायाळ रोड लोहा येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने 3rd जिल्हा मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. साहित्याची गरज काय आहे, साहित्य संमेलनाची गरज काय आहे, साहित्य संमेलन घेण्यामागची भूमिका, कारण आणि त्याची महत्व अशा अनेक अर्थाने आपल्याला वारंवार प्रश्न उपस्थित होतात. एकीकडे मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, दुसरीकडे साहित्य संमेलनाचा गजर होणार आहे. दुष्काळ आणि साहित्य संमेलन यातनंही आपल्याला काही नवं देता येईल का, या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत तिसऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर वीणा कदम अर्थात विठ्ठलराव नामदेवराव कदम यांच्याशी. मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्राचार्य कदम

0: नांदेड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. येत्या 10 तारखेला लोहा येथे तिसरं जिल्हा साहित्य संमेलन होते आहे. या साहित्य संमेलनाचे आपण नियोजित अध्यक्ष आहात. अध्यक्ष आहात याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि स्वागतही.
1: धन्यवाद.
0: या मुलाखतीच्या अगदी सुरुवातीला आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण, तुमचं तरुणपण, तुम्ही एका शेतकऱ्याचा मुलगा आहात. शेतीपासून प्राचार्य पदापर्यंत, एका ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील बालकापासून ते प्राचार्य पदापर्यंत हा प्रवास कसा झाला त्याबद्दल काय सांगताय?
1: मी विठ्ठल नामदेवराव कदम. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये माझं एक लहानस गाव, माझ्या गावाचं नाव आहे वाळकी बाजार. बाजार भरतो म्हणून बाजार हे त्या गावाला पडलेलं नाव आहे. माझ्या गावामध्ये 7व्या वर्गापर्यंत शाळा होती. 7व्या वर्गापर्यंत माझं शिक्षण गावामध्ये झालं. माझे वडील शेती करायचे. आमच्या घरी 12 एकर शेती होती. मला एक मोठा भाऊ होता, पण मोठा भाऊ छोट्याशा आजारामध्ये मरण पावला आणि त्यानंतर वडिलांनी मला शाळेमध्ये घातलं. खरं तर मला शिकवण्याचा त्यांचा विचार नव्हता. मला शेतामध्ये काम करण्यासाठी त्यांनी घेतलेलं होतं आणि 9 वर्षानंतर मला शाळेमध्ये त्यांनी पाठवलं. आणि जेव्हा पाठवलं तेव्हा मात्र मी एवढं मन लावून शिकलो की केंद्रामध्ये मी पहिला आलो 7व्या वर्गाला. आणि नंतर मग माझ्या गावावरून 4 किलोमीटर असलेले आष्टी नावाचं गाव, तिथं जिल्हा परिषद हायस्कूल होतं आणि त्या हायस्कूलमध्ये मी शिकायला गेलो. आणि गावावरून जाणं येणं करत 10वा वर्ग मी कसाबसा जिल्हा परिषदेच्या आष्टी येथील शाळेतून पास झालो. खरं तर आमच्या घरची परिस्थिती एवढी नव्हती. 12 एकर जमीन जरी असली तरी शेतामध्ये लहान कापूस आणि ज्वारी ही पिकं व्हायची. पावसाळा जास्त झाला तर पिकं पाण्यानं जायची आणि पावसाळा कमी झाला तर पिकं वाळून जायची. आज जशी मराठवाड्यामध्ये परिस्थिती आहे तशीच परिस्थिती मधून मधून होत राहायची आणि त्यामुळे माझ्या शिक्षणामध्ये खंड पडतो की काय अशी अवस्था झाली. परंतु माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने घरामध्ये असलेलं किडूक मिडूक ज्याला आपण म्हणतो ते मोडून आम्हाला शिकवलं. माझे वडील मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिक होते. महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानपत्र दिलं, केंद्र शासनाने त्यांना ताम्रपत्र दिलं आणि आम्हाला स्कॉलरशिप मिळाली. त्या स्कॉलरशिपवर आमचं नांदेड येथे माझं बीएससी पर्यंतचं शिक्षण झालं. एकदाची गोष्ट सांगणं मला औचित्यपूर्ण वाटते की आम्हाला नांदेडला यायला पैसे नव्हते. माझे वडील गावामध्ये सगळीकडे फिरले. पैसे पाहिजे होते 30 रुपये. ही गोष्ट आहे 1973 सालची. ही गोष्ट आहे. गावभर फिरून आल्यानंतरही 30 रुपये माझ्या वडिलांना मिळाले नाही. कारण महिन्याचा खर्च माझा आमचा दोघा भावांचा 30 रुपये होता. 15 रुपये खोली भाडं आणि 15 रुपये मग तेल पाणी त्याच्यामध्ये आम्ही करायचो. तर भेटले नाही तर एका व्यक्तीनं आम्हाला 15 रुपये दिले तर त्याचे उपकार आम्ही अजून विसरलो नाही. 15 रुपये घेऊन नांदेडला आलो आणि नांदेडला कसं तरी राहिलो. आणि मग पुढच्या महिन्यामध्ये पैसे आल्यानंतर आम्ही खोलीचं भाडं आणि किराण्याची उधारी दिली. अशा प्रकारचं एका कठीण परिस्थितीमध्ये मी बीएससी पर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर मी बीएड केलं. एमएससीचं पार्ट 1 पूर्ण करून शिक्षकाची जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लागली. ती मी नोकरी स्वीकारली आणि तिथून माझ्या जीवनाला आणि आमच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये थोडासा फरक झाला.
0: एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे अत्यंत आर्थिक विवंचनेत वाढत असताना तशाही परिस्थितीत आपण हारला नाहीत किंवा थांबला नाहीत किंवा नैराश्याच्या गर्दीत अडकला नाहीत. बीएससी झाल्यानंतर बीएड करून तुम्ही जिल्हा परिषदेला रुजू झालात आणि मग त्यानंतर एमएससीचा फर्स्ट पार्ट झाला. हे फर्स्ट पार्टचं नाट्य इथंच संपलं नाही तर तुम्ही एमएससी पूर्ण करून जेव्हा प्राध्यापक म्हणून रुजू झालात आणि प्राचार्य झालात हा प्रवास कसा?
1: तसा माझ्या कल्पनेपलीकडचा होता. मला शिक्षकाची नोकरी मिळाली ह्या आनंदामध्ये मी होतो. परंतु 1 वर्ष मी नोकरी केल्यानंतर आमच्या घरी काही साहित्य नव्हतं. जसे की बैठक नव्हती, अंथरूण पांघरण व्यवस्थित नव्हतं, भांडेकुंडे नव्हते, चहाच्या कब्बशा नव्हत्या. तर पगार मिळाल्यानंतर ते घेण्यासाठी म्हणून मी नांदेडला आलो आणि नांदेडला एकदम रस्त्यावर नांदेडच्या विज्ञान महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे प्रमुख डॉक्टर के एस देशपांडे सर मला रस्त्यातच भेटले आणि मी त्यांचा विद्यार्थी. तर एकदम त्यांनी माझ्या समोर हात समोर केला हातात हात देण्यासाठी आणि तू इकडे कसा काय असं म्हणाले. भीत मी त्यांच्या हातामध्ये हात दिला आणि ते म्हणाले बघ, ते मला कदम म्हणायचे, बघ तुला आता शेवटचं सांगतो, 9 वर्ष उलटून गेलीत एमएससी पार्ट करून. तू सेकंड पार्ट करण्याची तुला आता संधी आहे. येत असेल करायचं असेल तर उद्याला महाविद्यालयामध्ये ये, मी म्हणालो सर आता मी इतक्या वर्षाची 7-8 वर्षाची

0: नोकरी केली ती सोडून मी कसा काय येऊ, ते तुझं तू बघ, पण करायचे असेल तर ये म्हणाले. मी दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात गेलो, त्यांनी मला पत्र दिलं व्हाईस चान्सलरला, आणि औरंगाबादला गेलो मी. एक सीट खाली होती नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये MSc ची, तिथून परमिशन आणली आणि त्यांनी मला प्रवेश दिला. मी एक वर्ष सुट्टी घेऊन नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये माझं MSc पूर्ण केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1988 मराठवाडा विद्यापीठाचं मला सुवर्ण पदक मिळालं. वनस्पती शास्त्रातलं नानासाहेब तावडे यांच्या नावे असलेलं सुवर्ण पदक मला मिळालं. आणि मग KS देशपांडे सरांनी सांगितलं, बघ म्हणाले, तू जर तेव्हाच MSc झाला असता तर खूप फरक झाला असता, पण असू दे, वेळ झाला तर हरकत नाही, पण आता तुला काय करायचं ते कर, तू MSc झाला, तुला आता पुढचे मार्ग मोकळे आहेत. मी त्यांना नमस्कार केला, त्यांनी मला जीव घातलं, आणि खरं तर मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही. माझ्या जीवनाला जी कलाटणी मिळाली ती केवळ KS देशपांडे सरांच्यामुळे मिळाली. ही गोष्ट मला सांगताना माझं मन भरून येते. आणि नंतर मी मात्र शिक्षकाच्या नोकरीला पुढे गेलो, आणि ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी माझं मन लागेना, की मला स्वप्न पडू लागले की मी कुठल्या तरी मोठ्या महाविद्यालयामध्ये गेलो पाहिजे. आणि मग मी ज्या ठिकाणी विदर्भामध्ये चातारी या गावी हायस्कूलला शिक्षकाची नोकरी करत होतो, विज्ञान शिक्षक म्हणून काम करत होतो, तिथून 25 किलोमीटरवर उमरखेड तालुका आहे, आणि त्या ठिकाणी कला वाणिज्य महाविद्यालय हे महाविद्यालय होतं, आणि त्या महाविद्यालयाचे ज्यांनी दत्तक घेतलं होतं ते महाविद्यालय, ते डॉक्टर आत्मारामजी गावंडे अमेरिकेला होते, पण त्यांचा विचार असा होता की आपल्या महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा पाहिजे, आणि विज्ञान शाखा असेल तरच मी अजून काही पैसे इथं विकासासाठी देईल, त्यात मला आनंद वाटेल असं ते म्हणाले. आणि मग संस्थेनं तशी तयारी केली, मला चातारीहून बोलावून घेतलं आणि तुम्ही विद्यार्थी आणू शकाल काय असं विचारलं. त्याचं कारण असं होतं की त्या अगोदर 2 वर्ष त्यांनी प्रयत्न करून पाहिले, परंतु त्यांना विद्यार्थी न मिळाल्यामुळं सायन्स शाखा त्यांना स्थापन करता आली नाही. मग मी सुरुवात केल्यानंतर मी विचारलं की सचिव साहेबांना, त्यांचं नाव डॉक्टर राऊत, की आपल्याला किती मुलं किती विद्यार्थी अपेक्षित आहेत. ते म्हणाले की किमान 35 तरी पाहिजेत. मी 15 ते 20 दिवस त्या भागामध्ये ज्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञानाच्या शाखा होत्या त्या ठिकाणी गेलो. नुकतेच जून महिन्यामध्ये रिझल्ट लागले होते, मुलांच्या याद्या घेतल्या आणि 65 मुले आम्ही आणून दिली. आश्चर्य वाटलं त्यांना, सचिव साहेबांना. ते म्हणाले की या भागात विद्यार्थी मिळत नाहीत असं आम्हाला सांगितलं आणि तुम्ही आणून दिले, आता तुमची जागा या महाविद्यालयामध्ये आम्ही पक्की केली, तुम्ही या महाविद्यालयाचे लेक्चरर व्हात. पुढील 8 दिवसातच जाहिरात निघाली आणि वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी तिथं रुजू झालो, कारण मला तिथं कोणी स्पर्धकच नव्हता, मी एकमेव मी उमेदवार म्हणून वनस्पती शास्त्राचा होतो. असं मी प्राध्यापक झालो. पण शाखा ही विनाअनुदान तत्वावर चालणार होती. मला तिथं हायस्कूलला 3000 रुपये महिना होता, इथं मला 500 रुपये महिना देणार होते, पण मला त्याची पर्वा नव्हती, कारण मला ती जागा सोडायची होती. मला सिनियर कॉलेज वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याता हा शब्द मोठा वाटायचा आणि मी अधिव्याख्याता झालो याचा मला आनंद खूप होता. मला पैसे किती भेटतात किंवा माझी परिस्थिती किती कठीण आहे याचा मी विचार केला नाही, मला पुढे जाता येते, त्यामुळे मी ते स्वीकारलं. 7 वर्ष विना अनुदान तत्वावर काम केलं. पहिल्या वर्षी 500 रुपये आम्हाला महिना दिलं, दुसऱ्या वर्षी 1000 रुपये दिला. 1000 रुपये 7 वर्ष घेऊन आम्ही काम केलं आणि नंतर मग 1999 मी PhD चं रजिस्ट्रेशन केलं. 2002 PhD झालो आणि मग डॉक्टर गावंडे साहेबांनी मला PhD करण्यासाठी स्कॉलरशिप दिली. 10000 रुपये त्यांनी दिले. माझ्यावर बंधनच आले की मी करायलाच पाहिजे म्हणून आणि मी PhD केलं. आणि त्याच्यानंतर 2004 त्या महाविद्यालयाचा प्राचार्य झालो. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण मेहनतीमुळे माणूस मोठा होऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं आणि तिथून मग 13 वर्ष त्या महाविद्यालयाचा प्राचार्य राहिलो.
1: म्हणजे आनंददायी हा प्रवास आहे तुमचा. खरं तर सुरुवात त्याची खडतरच आहे. आणि असं म्हटलं जातं की जितका त्रास असतो जीवनामध्ये तितकंच सुखाचा पण आनंद आपल्याला घेता येतो. परिश्रमाशिवाय पर्याय नाही हाही एक त्याच्यामागचा उद्देश आहे. रसिक श्रोते, आपण ज्यांच्याशी चर्चा करतो आहोत ते माजी प्राचार्य विना कदम हे MSc वनस्पतीशास्त्र सुवर्ण पदकासह तत्कालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून 1988 मध्ये उत्तीर्ण आहेत. अमरावती विद्यापीठातून 2003 मध्ये त्यांची पीएचडी पूर्ण झाली आहे. 13 वर्ष प्राचार्य म्हणून काम करत असताना शिक्षक आणि अधिव्यक्ती

0: अध्यक्षता म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिलाय. भारतीय जल जीवशास्त्र संस्था हैदराबादचे ते आजीवन सदस्य आहेत, तर अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीसह अनेक मानाचे सन्मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. सामाजिक चळवळीतही त्यांचं योगदान राहिले. आदर्श शिक्षक देवराय गुरुजी चरित्र माझी वाटचाल झाड आणि झंडा हे त्यांचं आत्मकथन प्रकाशित आहे. सभापती नारायणराव पाटील वानखेडे चरित्र आणि कार्य अशी त्यांची पुस्तकंही प्रकाशित आहेत. लोहा येथे होणाऱ्या तिसऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाचे ते आता नियोजित अध्यक्ष आहेत. सर, तुमचं बालपण पाहिले, तरुणपण पाहिले, कौटुंबिक परिस्थिती पाहिली, हे सगळं वनस्पती शास्त्र एक वेगळी शाखा घेऊन तुम्ही विद्यार्थी घडवत असताना मराठी साहित्याकडेही तुम्ही वळलात आणि मग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत आपण पोहोचलात, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये साहित्य संमेलनाची आवश्यकता का वाटते?
1: आवश्यकता आहे. आवश्यकता ह्यासाठी आहे की साहित्य माणसाला संकटाच्या वेळी वाट दाखवते, मार्ग दाखवते किंवा समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शक ठरते यावर माझा विश्वास आहे. कारण मी जेव्हा महाविद्यालयामध्ये विनाअनुदान तत्वावर काम करत होतो आणि आर्थिक विवंचनेत असताना ही नोकरी सोडावी असं मला वाटत होतं, परंतु मी देवराय सरांची जीवन कहाणी जेव्हा पाहिली ऐकली, खरं तर ते एक साहित्यच होतं की हे दिवस बदलतील. किंवा मी माझ्या आईवडिलांचाही संघर्ष पाहिला होता. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपला जीवनक्रम पूर्ण केला. आपलं हे खरं तर अडचणीचं आणि किडामुंगीसारखं जीवन जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करून मरण पत्करलं पाहिजे असा कधी त्यांनी विचार केला नाही. हे दिवस बदलतील म्हणून त्यांनी त्यांचा जीवन संघर्ष सुरू ठेवला आणि आम्हाला हे दिवस मिळाले. म्हणून तोच आदर्श घेऊन खरं तर शब्दांचंच साहित्य बनते. मी वडिलांचा संघर्ष पाहिला, त्या भागातल्या काही शिक्षक मंडळीचा बघितला आणि मी ठरवलं की मलाही पुढे जायचं. तर साहित्य हे माणसाला संघर्षाशी झुंजण्याची हिंमत देते, संकटातून बाहेर पडण्याची हिंमत देते. म्हणून साहित्य संमेलनाची गरज आहे, साहित्याची गरज आहे. ही गरज कधीही संपणारी नाही. आणि आता लोहा येथे होणार आहे तर आणखी दुसरा फायदा याचा असा होणार आहे, खरं तर विद्यार्थी शाळेतले तिथे येतील, महाविद्यालय आहे तिथं, तर महाविद्यालयाचे विद्यार्थी येतील, काही कवींना ते जवळून बघतील, कवी कविता कशा म्हणतो ते पाहतील, कवीचा आवाज, त्याची लकब, त्याची उभं राहण्याची पद्धत हे पाहतील. आपणही याच्यासारखं व्हावं एखाद्या तरी विद्यार्थ्याला वाटेल. एखादा कथाकार आपली कथा सांगेल त्या ठिकाणी, त्याचा आवाज, त्याच्या आवाजातील चढ उतार, त्याची भाषा, भाषेचं त्याच्या सौंदर्य, ह्या साऱ्या गोष्टी बघून एखाद्या तरी व्यक्तीला, मग तो शिकलेला असो की शिकलेला नसो, वाटेल की याच्यासारखं तर मीही सांगतो, मलाही कथा सांगता येतील. तर अशी प्रेरणा एखाद्याला मिळू शकते. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज घडीला 200 वर साहित्यिक आहेत. हे साहित्य संमेलनाशिवाय थोडेच घडलेत. साहित्याच्या सानिध्यात गेल्यामुळे अशी ही मंडळी घडलेली आहे. म्हणून विचारवंत घडवण्यासाठी कवी, लेखक आणि साहित्य चळवळ ही आवश्यकच आहे. माणसाला दुःखमुक्त करण्याची ताकद साहित्यामध्ये आहे. म्हणून खेड्यापाड्यामध्ये या गोष्टीची गरज आहे असं मला वाटते. आणि खेड्यातून एखादा कवी निर्माण झाला तर त्या भागाचं नाव लौकिक करू शकतो.
0: अगदीच खरे. म्हणजे साहित्य मानवी जीवनाला जगण्याची दिशा देते हे अत्यंत महत्वाचं आहे. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात दुष्काळ पडलेला आहे, सरकारनं पण दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाची पार्श्वभूमी असताना आपण साहित्य संमेलन घेतो आहोत, आपल्या साहित्य संमेलनाचं या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वेगळंपण काय आहे?
1: खरं तर जीवन प्रवाह हा काही थांबणारा नसतो आणि काळ प्रवाह हा सातत्यानं चालत आलेला असतो. निसर्ग चक्र कोणत्या गोष्टीमुळे थांबत नाही, सुकाळ असो का दुष्काळ असो, काळ हा पुढे पुढे जात असतो. परंतु ज्या परिस्थितीमध्ये आपण एखादं कार्य हाती घेतो त्या परिस्थितीला अनुसरून आपण काम केलं पाहिजे. साहित्य संमेलन म्हणजे काही एकत्र येणं आणि मेजवान्या झोडणं नाहीये. खरं तर मराठवाडा आज दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एवढा आहे की 1972 दुष्काळ म्हणजे तेव्हाही अवर्षणाचा दुष्काळ होता, तो भयान होता, परंतु त्यावेळेला खाण्यापिण्याची चणचण होती, अन्न नव्हतं. आज त्या पद्धतीची परिस्थिती नाही. आज अन्नाचा तुटवडा नाही तेवढा, परंतु तेव्हा अन्न मिळत नव्हतं, अन्न खरेदी करण्यासाठी किंवा काही घ्यायचं म्हटलं तरी पैशाची उपलब्धता

नव्हती आणि पिण्याला पाणी नव्हतं. आज अन्न आहे, अन्नधान्याचा साठा देशाजवळ आणि महाराष्ट्राजवळ जिल्ह्याजवळ आहे, परंतु पाण्याची व्यवस्था कशी, जनावराच्या वैरणाची कशी व्यवस्था आहे, आणि पिकं करपून गेल्यामुळं शेतकऱ्याच्या किंवा कोणाच्याही खिशामध्ये शेतीवर सारा व्यवहार अवलंबून असतो. शेतीवरच दुकानदार असो की उद्योगपती असो की आणखी कोणी असो, त्याच्यावरच सर्व अवलंबून असते. त्याच्याच खिशात पैसा नाही तर कसं. तर मग हे साहित्य संमेलन आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं, साहित्य संमेलन तर झालं पाहिजे, पण याचं वेगळेपण राखून झालं पाहिजे. वेगळेपण म्हणजे दाखवण्यासाठी नाही, मनातून आम्ही ठरवलं की हे साहित्य संमेलन अगदी साध्या पद्धतीनं होईल. कुठलाही मोठा स्वागत समारंभ हा

0: साध्या पद्धतीने होईल. कुठलाही मोठा स्वागत समारंभ, हार तुरे, कुठलाही बडे जाव किंवा खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी असतील, जेवणाची जी व्यवस्था असेल ती साध्या पद्धतीची असेल. आज ज्या पद्धतीनं शेतकरी त्याच्या घरी जेवण करतो, त्याच्या धुऱ्यावर बांधावर जेवण करतो, चटणी भाकर खातो, बेसन भाकर खातो किंवा भरीत भाकर खातो, त्या पद्धतीची जेवणाची व्यवस्था साहित्य संमेलनामध्ये आमच्या पाहायला मिळेल. आणि एवढंच नाही तर आम्ही जी काही मंडळी, त्या भागातली जी मंडळी आहे की जी आम्ही काही निधी संकलन करण्याचं ठरवलेलं आहे
1: दुष्काळग्रस्तांसाठी,
0: आणि जो काही निधी त्या ठिकाणी होईल तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किंवा या अभावाच्या परिस्थितीमध्ये ज्यांनी आपलं जीवन गमावलं किंवा आत्महत्या केली, त्या कुटुंबातील मुला मुलींना आज कुणाचा आधार नाही, निदान त्यांच्या शाळेच्या वह्या, पुस्तकांची, परीक्षेच्या फीसची व्यवस्था तरी यातून झाली पाहिजे. ह्या दोन तीन गोष्टी या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहे. आणि विचार हा साहित्य संमेलनामधून जाईल. संकट येतील, येत राहतील, परंतु आम्ही हरणार नाही. आम्ही एकत्रित लढा देऊ. अनेक संकट आमच्यावर आली, त्यातून आम्ही बाहेर पडलो, यातूनही आम्ही बाहेर पडू असा तिथून आम्हाला संदेश देता येईल, हे एक वेगळेपण या साहित्य संमेलनाचं आहे असं मला वाटतं.
1: अत्यंत महत्वाचा मुद्दा होता हा, कारण आता दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे कुठलेही एखादी आनंद उत्सव असेल तर त्याच्यावर लगेच टीका टिप्पणी होती किंवा ते स्वतःला पण उचित वाटत नाही. अशा परिस्थितीत होणारं साहित्य संमेलन शेतकऱ्यांच्या दुःखासाठी किती आधार बनतो हाही तितकाच महत्वाचा मुद्दा होता. प्राप्त माहितीनुसार साहित्य संमेलनामध्ये जो तुम्ही निधी संकलित करणार आहात तो निधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी खर्च केला जाणार आहे. खरं तर आजपर्यंत कुठल्याही साहित्य संमेलनात अथवा साहित्य चळवळीत असं काही घडलं असेल असं वाटत नाही. त्यामुळे आपल्या साहित्य संमेलनाचं मनपूर्वक स्वागत करताना मुलाखतीच्या सरतेशेवटी एक महत्वाचा प्रश्न आहे की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केवळ साहित्यिकाला नव्हे, शेतकरी, कष्टकरी, समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: समाजाला संदेश देण्या एवढा तर मी मोठा नाही आहे, परंतु कष्टाचं जीवन ज्यांनी आतापर्यंत जगलं आणि मी ते प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं किंवा मी माझ्या जीवनामध्ये जे काही, खरं तर इतरांसाठी नाही पण माझ्यासाठीच मी जे काही भोगलं, सोसलं, ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माणसाच्या जीवनात संकटे असतात, संकटे येतात. महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलं की माणसाच्या जीवनात दुःख असतात. कार्ल मार्क्स एक म्हणाला होता की माणसाच्या जीवनामध्ये दुःख असतात मला माहित आहे, परंतु मी असं म्हणतो की माणसाच्या वाट्याला किडामुंगीची दुःख येऊ नयेत, पण काळ प्रवाहामध्ये जर आली तरीही त्याला न जुमानता येऊ दे संकटे कितीही, झेलण्यास मी तयार आहे, अशा प्रकारची भूमिका आपण ठेवून हे दिवस बदलतील, काळ बदलेल आणि पुन्हा चांगल्या पद्धतीचा आपल्याला जीवनाचा लाभ होईल. म्हणून सर्वांनी जे शिकलेले आहेत त्यांनी अजून जास्त हिमतीनं आणि आपल्या बुद्धिकौशल्यानं समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे, आणि जे शेतकरी मंडळी आहेत त्यांनी थोडासा त्रास या परिस्थितीमध्ये जो होतो आहे तो सहन केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे, परंतु ही दुष्काळाची परिस्थिती, आलेलं हे दुष्काळाचे ढग नाहीसे होतील आणि आपल्याला वाटचाल जर आपण अशी चालू ठेवली तर सुखाचे दिवस, कष्टानंच सुखाचे दिवस सर्वांना येऊ शकतात यावर माझा भरोसा आहे. आणि हेच मी सांगेल, कष्ट करा आणि आनंदाने जगा, हिम्मत ठेवा आणि पुढे चला, एवढंच मी या निमित्तानं सांगेल.
1: अगदीच बरोबर, कारण हिम्मत हारली म्हणजे युद्धामध्ये एखादा सैनिक केवळ तो पुढच्या शत्रूला घाबरून हरत नाही तर त्यांच्या जेव्हा आत्म्यातनं तो घाबरतो, स्वतःच्या मनातनं जेव्हा तो पराभूत होतो तेव्हा खऱ्या अर्थानं पराभूत होतो. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसानं पण येणाऱ्या संकटाला तितक्याच निकरानं आपल्याला पुढे जायचं आहे. संकट मोठं आहे, पाणी टंचाईचं संकट त्याहून मोठं आपल्या समोर असणार आहे, परंतु सार्वत्रिक जीवनामध्ये सांघिकरित्या जर आपण एकत्र होऊन लढा दिला तर निश्चितपणे या दुष्काळावर आपण मात करू. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पुन्हा एकदा सुखाचे दिवस आपल्या सगळ्यांच्या अंगणी येतील आणि येवत अशी सदिच्छा व्यक्त करत, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मिळ हकारुणी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ओळी घेऊन हे होणारं साहित्य संमेलन खरं तर चारित्र्याचा, संपन्नतेचा, समृद्धीचा परिमळ म्हणजे सुगंध दरवळत सामान्य लोकांच्याही जीवनात वाचन चळवळीमध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण करू अशी शुभेच्छा व्यक्त

0: करत तुम्ही आमच्या आकाशवाणीत आलात, आमच्या रसिकश्रोत्यांशी मनमुराद संवाद साधलात, साहित्य संमेलनाचं वेगळंपणही सांगितलात, तुमच्या बालपणाबद्दलही सांगितलात, कष्टातनं सुख मिळतो हाही संदेश तुम्ही आमच्या रसिक श्रोत्यांना दिलात, त्याबद्दल आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वतीनं आणि आमच्या सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद।
1: श्रोते हो, मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित लोहा इथं होणाऱ्या तिसऱ्या जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक डॉ विठ्ठल कदम सर, माजी प्राचार्य यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली। मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकता। आता सकाळचे 9:05 होत आहेत। विविध भारतीय राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: ले जाएंगे,
1: गीत गाता चल।

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: आपण ऐकताय कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्रावरून। हातातल्या बांगड्यांचा होणारा किनकिनाट घराला एक जिवंतपणा देतो। ती बांगडी आईच्या हातात असो, लहान मुलीच्या हातात असो, आजीच्या हातात असो, आत्याच्या हातात असो, मावशीच्या हातात असो, घरामध्ये एक सजीवपणा, जिवंतपणा, आनंद या बांगड्यांच्या आवाजातून वाहत असतो। बांगडीच्या सौंदर्याचे जेवढे स्त्रियांना आकर्षण आहे तेवढेच त्याच्या आवाजाचे ऐकणाऱ्या प्रत्येक मनाला आकर्षण आहे। कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकूयात। शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत चांदणी या चित्रपटातील आहे। ऐकूया हे लोकप्रिय गीत।

सणासुदीला जसा बांगड्यांचा मान असतो, विशेषतः लग्न समारंभामध्ये या बांगड्यांचा मान अगदी खरोघरी असतो. त्यातून प्रेमाची अभिव्यक्ती होत असते. मुलीचे लग्न ठरल्यानंतर सणासुदीला माहेरून येणारा हिरवा चुडा तिच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असतो. त्यामध्ये आईवडिलांचं प्रेम, माहेरची माया साठवलेली असते. विवाहानंतर हिरवा चुडा हा तिच्या पतीवरील प्रेमाचे, निष्ठेचे आणि सौभाग्याचे प्रतीक बनतो. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी हा चुडा ती अभिमानाने मिरवत असते. कार्यक्रमात यानंतर सनम बेवफा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सावन कुमार यांचं अतिशय गोड गीत आता आपण ऐकूयात. संगीत महेश किशोर यांचं आहे.

शुद्धव अनेक मंगल प्रसंगामध्ये बांगड्या भरून विशेषतः महिला एकमेकांप्रतीचा आदर आपुलकी अभिव्यक्त करत असतात. अर्थात

श्रोतेहो, बांगड्यांचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकाच्या खिशाला परवडतील अशा बांगड्या बाजारामध्ये मिळू शकतात. बांगड्या केवळ महिलांचं सौंदर्य वाढवत नाहीत तर त्यांच्या अबोल मनाच्या भावनाही वेळप्रसंगी अभिव्यक्त करत असतात. जुन्या काळात जेव्हा स्त्रिया आपल्या भावना उघडपणे बोलू शकत नव्हत्या तेव्हा त्यांच्या हातातील बांगड्यांचा आवाज बऱ्याच गोष्टी सांगून जायचा. नवऱ्यासमोर येताना हाताने लाजून चेहरा लपवताना बांगड्यांचा आवाज किंवा घरातील परिस्थिती चार चौघात सांगायची नसेल तर होणारा बांगड्यांचा आवाज याचे काही संकेत असायचे. ते एका मनाचे दुसऱ्या मनापर्यंत अगदी सहज पोहोचवण्यासाठी बांगड्यांच्या आवाजाचा उपयोग केला जायचा. अर्थात आजही तो काही घरामध्ये होत असतो. बांगड्यांचा हा आवाज त्यावर आधारित एक सुंदर असं गीत आता आपण ऐकूयात. उदित नारायण, अलका याग्निक यांनी गायलेलं, सुधाकर शर्मा यांचं हे गीत, हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, ये है जलवा या चित्रपटातील आहे.

श्रोते हो, बांगड्या घालणाऱ्या हा हात जेवढा नाजूक आणि कोमल असतो तेवढाच वेळप्रसंगी भारताचा इतिहास साक्षी आहे. गरज पडली तेव्हा याच बांगड्या घालणाऱ्या हातांनी हातामध्ये तलवार घेऊन रणसंग्राम गाजवलेला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा या पिढीपुढे आदर्श म्हणून ठेवलेला आहे. आपण बांगड्या घालणाऱ्या प्रत्येक हाताचा आदर ठेवला पाहिजे. आपण या महान स्त्री शक्तीचा आदर राखला पाहिजे. असेच आपले वर्तन सर्वांचे असले पाहिजे. या सदिच्छेसह आजच्या कार्यक्रमातली शेवटचं गीत ऐकूया. अलका याग्निक, उदित नारायण यांच्या स्वरात यस बॉस या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकूया. संगीत जतीन ललित यांचं आहे. स्त्री शक्तीचा आदर करावा याच सदिच्छेसह ऐकूया आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत.

अलका याग्निक, उदित नारायण यांनी गायलेलं यस बॉस या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. याबरोबरच आजचा गीतशिल्प कार्यक्रम समाप्त होत आहे. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय एफएम बँड 101.1 मेगा हर्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग क्रमांक 7. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा आहे. ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग क्रमांक 7.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज आपण ऐकणार आहोत चौथा भाग.
1: पहिल्या मॉडेलपेक्षा भाऊंनी नव्याने साकारायला घेतलेलं हे मॉडेल पूर्णतः वेगळं असणार होतं. ह्या मॉडेलचं विस्तारित स्वरूप पूर्णाकृती पुतळ्यात असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना ठरवलेले सर्व तपशील त्यात यावेत यासाठी महाराजांच्याच अंगगाठीच्या माणसाला पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या पोशाखात स्टुडिओत आणून मॉडेल म्हणून समोर बसवण्यात आलं. एक उमदा प्रशिक्षित घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात

0: करण्यात आला. त्या मॉडेलच्या हातात तलवार देऊन त्याला महाराजांच्या घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांची घोड्यावर बसण्याची ढब, चेहऱ्यावरील भाव हे सारं कसं असावं ह्याचं प्रशिक्षण त्याला देण्यात येऊ लागलं. पुरेशी तयारी झाल्यावर भाऊंनी मातीचं मॉडेल साकारायला सुरुवात केली. भाऊंच्या मनातले महाराज मातीच्या पुतळ्यात आकार घेऊ लागले. पुढच्या काही दिवसातच मातीचं 2.5 फुटी मॉडेल तयार झालं. हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ञांना जाणकारांना दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही बदल केले गेले. नव्याने तयार झालेलं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईला आले. मुंबईच्या काउन्सिल हॉलमध्ये म्हणजेच जुन्या विधान भवनाच्या आणि आत्ताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी ते मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन समितीच्या सदस्यांनी त्यात चुका काढायला सुरुवात केली. असं होणार ह्याची कल्पना असलेल्या भाऊंनी संयम राखला. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या भाऊंनी काही प्रतिक्रिया देणं संभवतही नव्हतं.
1: मुख्यमंत्री आले. समोरच मांडून ठेवलेली अश्वारूढ शिवप्रतिमा पाहताच वाह क्या बात है अशी त्यांची उत्स्फूर्तपणे दाद गेली. पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं आणि त्या मॉडेलवर हुकूम पुतळा तयार करायला सुरुवात करण्याची विनंती यशवंतरावांनी त्यांना तिथल्या तिथे केली आणि तसे आदेश काढण्याची सूचना सचिवांना केली. आता समितीच्या सदस्यांना तक्रार करायला काही वावच नव्हता. त्यांची तोंड पाहण्यासारखी झाली होती. पण भाऊंनी त्यावरही काहीही प्रतिक्रिया दिली नाही की त्यांना खिजवूनही दाखवलं नाही. ते शांतपणे जायला निघाले. वेळ कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यावर भाऊ कल्याणला येऊन तातडीनं कामाला लागले. कोणत्याही धातूमध्ये पुतळा घडवण्यापूर्वी तेवढ्या आकाराचा मातीचा पुतळा बनवून त्याचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचा तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्या साच्यामध्ये धातूंचं ओतकाम करून मगच प्रत्यक्ष पुतळा घडवला जातो. ही प्रक्रिया खूप लांबलचक, किचकट आणि वेळ खाऊ असते, पण ती आवश्यक असते. ओतकाम करण्यासाठी लागणारा प्लॅस्टर मोल्ड एकदा का तयार झाला की मागाहून त्यात काही बदल करता येत नसल्यानं सुरुवातीपासूनच खूप खबरदारी घ्यावी लागते. 2.5 फुटी मॉडेल तयार करणं आणि त्यावरून पूर्णाकृती पुतळा घडवणं यात देखील जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मॉडेल नजरेच्या आणि हाताच्या टप्प्यात असतं, तर प्रत्यक्ष पुतळा मोठा असल्यानं उंचावर आणि नजरेपासून दूर अंतरावर असतो. असा पुतळा घडवताना पुतळ्याचा काही फुटांचाच भाग नजरेसमोर असतो, त्यामुळे तो भाग पुतळ्याच्या इतर भागांशी मेळ खाणारा आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी पुतळ्यापासून किमान 25 ते 30 फूट दूर अंतरावर जाऊन त्याकडे वारंवार पाहावं लागतं. यात खूप श्रम लागतात आणि वेळही जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तयार होत असलेला पुतळा स्टुडिओत जमिनीच्या पातळीवर असला तरी प्रत्यक्षात मात्र तो उंच चबुतऱ्यावर ठेवण्यात येणार असतो. सामान्य प्रेक्षक जमिनीच्या पातळीवरून त्याच्याकडे पाहणार असतो, त्यामुळे तो प्रमाणबद्ध दिसावा यासाठी पुतळा घडवतानाच या गोष्टीचं भान ठेवून त्याच्या रचनेत आवश्यक ते बदल करावे लागतात. भाऊ डोळ्यांमध्ये तेल घालून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निरखून मगच पुढचं पाऊल टाकत होते.
0: इथे वेळ मात्र आपल्या गतीनं चालला होता. होता होता अखेर 1960 एप्रिल महिन्याच्या शेवटाला मातीचं 18 फुटी उंच पूर्णाकृती मॉडेल तयार झालं. आता यावरून साचा बनवायचा असल्यानं पुन्हा एकदा संबंधितांना स्टुडिओत बोलावून त्यांची मंजुरी घेण्यात आली. कारण एकदा का या मॉडेलचा साचा तयार झाला की त्यात कोणताही बदल करता येणं शक्य नव्हतं. अपेक्षेनुसार सर्वांची मंजुरीही मिळाली. लगेच भाऊंनी पुतळ्याचा प्लास्टरचा साचा तयार करायचं काम सुरू केलं. मे महिना सुरू झाला होता. उन्हं तापू लागली होती. उन्हामुळं मातीच्या पुतळ्याला तडे जाण्याची शक्यता असल्यानं पुतळ्याचा साचा तयार करण्याचं काम वेगानं करणं आवश्यक होतं. ते लगेच हाती घेण्यात आलं. मे संपता संपता संपूर्ण पुतळ्याच्या विविध भागांचे प्लास्टरचे साचे तयार झाले. त्या साच्यात ब्रॉन्झच्या पुतळ्याचं ओतकाम करायला सुरुवात करायची होती. आता खरी

0: अडचण येणार होती आणि भाऊंना त्याची कल्पनाही होती. भाऊंनी यापूर्वी अनेक पुतळ्यांचे प्लास्टरचे साचे तयार केले होते, पण त्या साच्यात धातूचं ओतकाम मात्र केलं नव्हतं. त्यांनी केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम ते त्यातल्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून करून घेत असत. आता मात्र गोष्ट वेगळी होती. पूर्वी ज्या व्यक्ती भाऊंनी तयार केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम करून देत असत, त्या इथे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या. त्या सर्वांसोबत स्पर्धेत उतरून भाऊंनी या शिवपुतळ्याचं काम मिळवलं होतं. साहजिकच त्या व्यक्ती मदत करतील की नाही याविषयी साशंकता होती, किंबहुना त्यांना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. आता जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर, ते केल्याशिवाय अनुभवही मिळणार नव्हता.
1: हाही अनुभव घेऊन बघू. म्हणून पुतळ्याच्या उत्कामासाठी आवश्यक असलेल्या फाउंड्रीचा शोध घ्यायला भाऊंनी सुरुवात केली. त्यांनी अनेक फाउंड्री मालकांकडे विचारणा केली, पण सर्वत्र नकार घंटाच कानी पडली. आता काय करावं या विचारात असतानाच त्यांच्या एका स्नेहाच्या माध्यमातून भिवंडीचे ज्येष्ठ कारखानदार दादासाहेब दांडेकर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. दांडेकरांनी पुतळ्याच्या उत्कामासाठी भाऊंना आपली फाउंड्री उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं, मात्र त्यांच्या कारखान्यातल्या कामगारांना पुतळ्याच्या उत्कामाचा काहीच अनुभव नसल्यानं ते काम स्वतः भाऊ साठे यांनीच करावं लागेल अशी अटही घातली. काहीच गत्यंतर नसल्यानं भाऊंनी त्यांची अट मान्य केली.
0: अनुभव नसला तरी आत्मविश्वास मात्र होताच. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष ओतकाम केलेलं नसलं तरी त्याची जुजबी माहिती होती. चुकत माकत का होईना, पण आपण हे काम करू शकू असा आत्मविश्वास भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होता. भाऊंनी कल्याणच्या स्टुडिओतून प्लास्टरचे साचे दांडेकरांच्या भिवंडीच्या कारखान्यात हलवले. सर्व तयारी झाल्याची खात्री करून ओतकामाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आणि एक एक अडचण समोर येऊ लागली. त्या अडचणींचं निराकरण केल्याशिवाय पुढे सरकणं अवघड असल्याचं आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रुदेह अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग क्रमांक 7 आताच आपण ऐकला. क्रमशः पुस्तक वाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया जाहिरात संदेश.
1: खडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 89.
3: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए। डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825 800 72।
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
3: एफएम बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत नवसाक्षरांसाठी कार्यक्रम लोकजागर.
4: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार श्रोतेहो, लोकजागर. श्रोतेहो, लोकजागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात सतनाम कौर गुरमित सिंग सेंबोलकर यांचं काव्यवाचन.
5: माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे नाते. या कवितेत नात्यांविषयी सांगितले आहे. नात्यांची भावना, त्यातील विश्वास हे कसे असतात हे सांगितले आहे. सुख दुःखात कसे सोबत असतात, नात्यांविना जीवन जगण्यात काही रस नाही. नाते अनमोल असतात, मी हे ह्या कवितेत सांगितले आहे. काही रक्ताची काही मनाची, नाती असतात विश्वासाची. काही रक्ताची काही मनाची, नाती असतात विश्वासाची. जगात सर्वात प्रिय असते विश्वासाने जुडलेले नाते. जगात सर्वात प्रिय असते विश्वासाने जुडलेले नाते. काही रक्ताची काही मनाची, नाती असतात विश्वासाची. जगात सर्वात प्रिय असते विश्वासाने जुडलेले नाते. भावनाचे संगम असते, सुख दुःखाचे आंगण असते. सुखात आनंद वाटतात, दुःखात डोळे पुसतात. कधी राग कधी आनंदी कधी माया, नात्यांची वेगळीच असते माया. कधी राग कधी आनंदी कधी माया, नात्यांची वेगळीच असते काया. संकटाच्या वेळी देतात छाया, अशीच असते नात्यांची माया, अशीच असते नात्यांची माया. नात्यांविना जीवनाचे काही मूल्य नाही, नात्यांच्या एवढे कशाचे तुल्य नाही. भावनाची आणि प्रेमाची कदर जिथे केली जाते तिथेच नात्यांची वेल आयुष्यभर फुललेली असते. काही रक्ताची काही मनाची, नाती असतात विश्वासाची. माझी यानंतरची कविता आहे प्रेम. माझ्या या कवितेत प्रेमाविषयी सांगितले आहे. प्रेम काय असते, प्रेमात सर्वप्रथम विश्वास असते, प्रेम म्हणजे हृदयाचे संगम, प्रेमानेच जीवनात आशा असते, हे मी या कवितेत सांगितले आहे. तर श्रोत्यांनो, सुरू करूया आपण कविता. प्रेमाचे नाते अनेक, प्रेमाचे नाते अनेक, पण नाव एक, हृदयाचे मिळालेले गाव एक. प्रेम कोणतेही जाती बघत नसते, प्रेम तर जीवनाची साथी बघते. प्रेम कोणतीही जाती बघत नसते, प्रेम तर जीवनाची साथी बघते. प्रेमातच असते सर्व शक्ती, प्रेमानेच मिळते ईश्वर भक्ती. प्रेमातच असते सर्व शक्ती, प्रेमानेच मिळते ईश्वर भक्ती. प्रेम तर ईश्वराच्या पूजे समान, प्रेमामुळेच आहे जीवनाचा मान. प्रेम तर ईश्वराच्या पूजे समान, प्रेमानेच आहे जीवनाचा मान. प्रेमाची पहिली पायरी असते विश्वास, प्रेमानेच आहे जीवनाचा सुवास. प्रेमाची पहिली पायरी असते विश्वास, प्रेमानेच आहे जीवनाचा सुवास. जगातील सर्वात पवित्र भावना, प्रेमात मनाला काही समजेना, प्रेमात मनाला काही समजेना. प्रेमानेच आहे जीवनात आशा, प्रेमामुळे नसते काही निराशा. प्रेमाची भाषा अनेक, प्रेमाची भाषा अनेक,

प्रेमाची भावना एक, प्रेमाचे नाते अनेक, पण नाव एक, हृदयाचे मिळालेले गाव एक। माझ्या यानंतरच्या कवितेचे नाव आहे नारी। माझ्या या कवितेत नारींविषयी सांगितले आहे। नारींचे समाजात काय स्थान असते, तिचे जीवनात किती संघर्षाचे आहे, नारीच आहे सर्व शक्ती, नारीला देवीचे रूप मानले आहे, हे सर्व मी नारींविषयी या कवितेत सांगितले आहे। तूच शक्ती तूच भक्ती, तूच शक्ती तूच भक्ती, तूच मुक्ती तूच आदिशक्ती, तूच मुक्ती तूच आदिशक्ती, तूच शक्ती तूच भक्ती, तूच मुक्ती तूच आदिशक्ती, तुझ्या विना संसार अपूर्ण, कुटुंबात तूच सर्व गुण संपन्न, तुझ्या विना संसार अपूर्ण, कुटुंबात तूच सर्व गुण संपन्न। सर्वात प्रथम आहे तुझे स्थान, सर्वात प्रथम आहे तुझे स्थान, परिवाराचा तूच आहे मान, परिवाराचा तूच आहे मान, तुझ्यामुळे परिवार आहे अपूर्ण, तूच करते समाजाला पूर्ण, तुझ्यामुळे परिवार आहे अपूर्ण, तूच करते समाजाला पूर्ण, तूच आहे घरचा विश्वास, तुझ्यावरच आहे सर्वांची आस, तूच आहे घरचा विश्वास, तुझ्यावरच आहे सर्वांची आस। जीवनाच्या अनेक संघर्षाची करते सामना, तरीही खराच्या सुखाची करते कामना, कालही तू कालीही तूच, धन्य आहे नारी तू, कालही तू कालीही तूच, धन्य आहे नारी तू, तूच शक्ती तूच भक्ती, तूच मुक्ती तूच आदिशक्ती। माझ्या यानंतरच्या कवितेचे नाव आहे आई। आईचे सर्वांच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान असते। मी ह्या कवितेत आईच्या मायेवर, तिच्या प्रेमावर लिहिलेले आहे। आई हे ईश्वराचे रूप असते, आईत संपूर्ण जग असते, या जगात सर्वापेक्षाही जास्त जवळची आपली आईच असते। आई हे ईश्वराशी जुळण्याचे एक माध्यम असते, हे मी सर्व या कवितेत सांगितले आहे। तर श्रोत्यांनो, सुरू करूया आपली ही कविता। आईची वेगळीच असते माया, आईची वेगळीच असते माया, तापत्या उन्हात देते ती छाया, तापत्या उन्हात देते ती छाया, ईश्वराचे दुसरे रूप असते, प्रेम तिच्या पाशी खूप असते, ईश्वराचे दुसरे रूप असते, प्रेम तिच्या पाशी खूप असते। आई एक प्रेमळ नाव असते, सुंदर असा एक भाव असते, आई एक प्रेमळ नाव असते, सुंदर असा एक भाव असते, आई म्हणजे आपुलकीची चाहूल, जीवनाच्या सुरुवातीची पाहुल, आई म्हणजे आपुलकीची चाहूल, जीवनाच्या सुरुवातीची पाहुल, आई हे जीवनाचा सार, आई मध्ये प्रेम आहे अपार, आई मुळे जीवनाची आशा, आई विना जीवनात निराशा, आई विना जीवनात निराशा, आईच आहे शक्ती, आईच आहे ईश्वराची भक्ती, आईच आहे सर्व संसार, आईच ईश्वराशी जुळण्याचा तार, आईची वेगळीच असते माया, तापत्या उन्हात देते ती छाया। माझ्या यानंतरच्या कवितेचे नाव आहे माझे मन आणि प्रेम। माझ्या या कवितेत मन आणि मनात असलेले प्रेम याचा मी उल्लेख केला आहे। ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यातच मन रमून जाते, तेच स्वप्नात मनात जीवनात फक्त तोच, फक्त आपल्याला तोच पाहिजे। त्याच्या प्रेमासाठी आपण सर्व जगही सोडून देतो, पण आपल्याला ती व्यक्ती मिळाली तर सर्व जग मिळाले असे आहे। तर श्रोत्यांनो, सुरू करूया माझी ही कविता। मन माझे हे बावरे तुझ्यातच रमते सावरे, मन माझे हे बावरे तुझ्यातच रमते सावरे, माझ्या दर स्वप्नात तू मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तू, माझ्या दर स्वप्नात तू मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तू, माझ्या प्रीतीची ही छाया तुझ्या प्रेमाची ही माया, माझ्या प्रीतीची ही छाया तुझ्या प्रेमाची ही माया, मन नी तुझ्यापाशी ओढून तुझ्या प्रेमासाठी जग दिले सोडून, तुझ्या प्रेमासाठी जग दिले सोडून, तुझ्यातच मी संपूर्ण माझ्या विना तू अपूर्ण, तुझ्यातच मी संपूर्ण माझ्या विना तू अपूर्ण, तुझ्या प्रेमाची मी धून माझ्या जीवनातील तू कवळे ऊन, तुझ्या प्रेमाची मी धून माझ्या जीवनातील तू कवळे ऊन, तूच आहे माझी शान तूच आहे माझा मान, तुझे नाही तर मी नाही, तुझ्यासाठी सोडले सर्व काही,
मन माझे हे बावरे,

तुझ्यातच रमते सावरे. माझ्या यानंतरच्या कवितेचे नाव आहे मी स्वतः. माझ्या या कवितेत काही शब्द काही ओळी माझ्या जीवनावर आहेत. जीवनाला नवीन दिशा मिळाल्यावर तेव्हा काय होणार या बाबतीत ही कविता आहे. जेव्हा एक नवीन आत्मविश्वास मिळाला आणि जेव्हा स्वतःसाठी जगायचे तर कसे जगायचे हे सांगितले आहे. तर श्रोत्यांनो सुरू करूया आपली ही कविता. काही पूर्ण काही अपूर्ण काही पूर्ण काही अपूर्ण तरीही आहे मी संपूर्ण तरीही आहे मी संपूर्ण. आता तर जगायचे आहे खूप आता तर जायचे आहे खूप दूर. आता तर जीवनाला मिळाला नवीन सूर. आता तर जायचे आहे खूप दूर. आता तर जीवनाला मिळाला नवीन सूर. काही पूर्ण काही अपूर्ण तरीही आहे मी संपूर्ण. या काळाला थोडे धरायचे आहे या काळाला थोडे धरायचे आहे. स्वतःला स्वतःशी थोडे मिळायचे आहे स्वतःला स्वतःशी थोडे मिळायचे आहे. आता तर खूप जगायचे आहे आता तर स्वतःशी जुडायचे आहे आता तर स्वतःशी जुडायचे आहे. आता नाही कमी होणार आत्मविश्वास आता तर माझेच आहे आकाश. आता नाही जागा भीतीशी आता द्यायची स्वतःला स्वतःशीच मिठीशी. आता द्यायची स्वतःला स्वतःशीच मिठीशी. आता मीच आहे माझी सखी आता मन नाही होणार दुखी. आता नाही कुणाची ओढ आता माझी मलाच जोड. आता नाही कुणाची ओढ आता माझी मलाच जोड. काही अपूर्ण काही पूर्ण तरी आहे मी संपूर्ण. माझ्या यानंतरच्या कवितेचे नाव आहे मैत्री. माझ्या या कवितेत मैत्रीच्या विषयी सांगितले आहे. मैत्री म्हणजे काही गोष्ट वाटणे जसे सुख दुःख. जीवनात मैत्रीचे एक महत्वाचे स्थान असते. मैत्रीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मैत्रीमुळे जीवन जगण्यास योग्य दिशा मिळते. जीवन अतिशय सुंदर आणि सोपे होते हे मी या कवितेत सांगितले आहे. तर श्रोत्यांनो आपण ही कविता सुरू करू. सुख दुःखाची सोबत संगत सुख दुःखाची सोबत संगत. खाऊ वाटण्याची अंगत पंगत खाऊ वाटण्याची अंगत पंगत. जीवनाच्या आधाराची खात्री खूप सुंदर असते मैत्री खूप सुंदर असते मैत्री. आपुलकीचे चाहूल असते जीवनाच्या उद्देशाचे पाहुल असते. तापत्या उन्हात देते छाया मैत्रीची वेगळीच असते माया मैत्रीची वेगळीच असते माया. मैत्रीमुळे जीवन असते मजेदार मैत्रीचा साथी असते समजूतदार. मैत्रीमुळे जीवन असते मजेदार मैत्रीचा साथी असते समजूतदार. पावसाळ्यातील कवळे ऊन आहे पावसाळ्यातील कवळे ऊन आहे. जीवनाच्या संगीताची मधुर धून आहे जीवनाच्या संगीताची मधुर धून आहे. मन मोकळे करण्याचे ठिकाण असते मैत्रीचेही काही वेगळेच भान असते. मन मोकळे करण्याचे ठिकाण असते मैत्रीचेही काही वेगळेच भान असते. विश्वासाची खरी आण असते विश्वासाची खरी आण असते. मज मजेची खाण असते म्हणूनच जीवनात मैत्रीचा खूप मान असते म्हणूनच जीवनात मैत्रीचा खूप मान असते. सुख दुःखाची सोबत संगत खाऊ वाटण्याची अंगत पंगत. मस्तीच्या रंगात रंगलेली बेफिक्रीच्या दुनियात रमलेली मस्तीच्या रंगात रंगलेली बेफिक्रीच्या दुनियात रमलेली. विश्वासाची साखळी असते जीवनाच्या फुलांची पाखळी असते विश्वासाची साखळी असते जीवनाच्या फुलांची पाखळी असते. सुख दुःखाची सोबत संगत खाऊ वाटण्याची अंगत पंगत. माझ्या शेवटच्या कवितेचे नाव आहे निसर्ग. ही कविता मी स्वतः अनुभव केलेली आहे. माझ्या या कवितेत निसर्गाच्या बाबतीत सांगितलेले आहे. निसर्गातील रंग नद्या पर्वत वृक्ष या सर्वांचा समावेश आहे ज्यामुळे आपली सृष्टी सुंदर व सजलेली दिसते. तर श्रोत्यांनो सुरू करूया आपली ही कविता. निसर्गाचे हे सुंदर रंग निसर्गाचे हे सुंदर रंग बघून मन झाले दंग बघून मन झाले दंग. हे निळे निळे आकाश मनात झाला नवीन प्रकाश हे निळे निळे आकाश मनात झाला नवीन प्रकाश. उंच उंच हे डोंगर खूप उंच उंच हे डोंगर खूप. हे नद्यांचे खळखळ वाहते पाणी पाहून मनाला मिळाले वेगळेच सुख. सृष्टी लागे जणू सुंदर राणी सृष्टी लागे जणू

0: सुंदर राणी, हे हिरवे हिरवे दाट झाडे, हे हिरवे हिरवे दाट झाडे, हे थंडगार वाहते वारे, जसे लागे पर्वतांचे वाडे, पाहून मन झाले न्यारे न्यारे, पाहून मन झाले न्यारे न्यारे, ही रंगीबिरंगी सुंदर फुले मन त्यातच होऊन डुले, ही रंगीबिरंगी सुंदर फुले मन त्यातच होऊन डुले, रम्य ह्या वातावरणात मन गेले हरवून, रम्य ह्या वातावरणात मन गेले हरवून, प्रकृतीच्या या रंगात सर्व सृष्टी झाली भरून, प्रकृतीच्या या रंगात सर्व सृष्टी झाली भरून, निसर्गाचे हे सुंदर रंग बघून मन झाले दंग, हे निळे निळे आकाश मनात झाला नवीन प्रकाश।
1: रसिक श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर

0: वातावरणात मन गेले हरवून, रम्य ह्या वातावरणात मन गेले हरवून, प्रकृतीच्या या रंगात सर्व सृष्टी झाली भरून, प्रकृतीच्या या रंगात सर्व सृष्टी झाली भरून, निसर्गाचे हे सुंदर रंग बघून मन झाले दंग, हे निळे निळे आकाश मनात झाला नवीन प्रकाश।
1: रसिक श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये सतनाम कौर गुरमीत सिंग सेंबोलकर यांचं काव्यवाचन ऐकलं। श्रोते हो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं, आणि सादर करते विश्वास वाघमारे। भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार।
2: श्रोते हो, नवसाक्षरांसाठी कार्यक्रम लोकजागर आत्ताच आपण ऐकला। लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। न्यूज ऑन AIR ऍप आणि FM बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 11 वाजले आहेत। शैक्षणिक प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग। या कार्यक्रमाचे प्रायोजक NCERT।

0: ਤੇਜਾ ਸਿੰਘ ਚਾਹ ਤੇ ਬਣਾ ਦੇ ਯਾਰ, ਸਵੇਰ ਹੋ ਗਈ
1: ਸਾਹਿਬ।

श्रोतेहो नमस्कार. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अष्टपैलू आणि दमदार अभिनयाचा आणि अद्वितीय संवाद फेकीचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी गोवा इथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले असून आजच्या आपकी पसंत कार्यक्रमात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वतीने त्यांच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने या प्रतिभाशाली कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. ऐकूया अंकुश चित्रपटातील अशोक खोसला, मुरलीधर घनश्याम वासवाणी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अभिलाष यांचं गीत. संगीत कुलदीप सिंग यांचं आहे. या गीतासाठी पत्रपसंती जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, ऋषिकेश पृथ्वीराज, कुमारी साध्वी, किशन साबळे, भाऊसाहेब हिवराळे, किशनजी आणि जमिलुद्दीन काझी, समतानगर नांदेडचे गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत प्रवीण, रामचंद्र सोनकांबळे, राधाबाई सोनकांबळे, स्वरूप कुमार आणि स्वरागिणी सोनकांबळे, गौतमनगर नांदेडचे प्रभाकर जुंदळे, आरती जुंदळे, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, बीड इथून रणजित कुमार थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि समस्त थोरात परिवार. ऐकूया अंकुश या चित्रपटातील गीत.

निघालेला गुलामे मुस्तफा या चित्रपटातील गीत ऐकूयात. आनंद बक्षी यांची ही गीतरचना राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेली आहे. या गीतासाठी वारणा शहर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून पत्रप्रेषक तेजस्विनी चव्हाण, विजय, माई करिश्मा, अंकिता, अनिकेत चव्हाण, कल्याणचे सूरज सुर्वे, नमिता, प्रकाश सुर्वे आणि शौर्या कांबळे, बीड येथून प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल, दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता आणि समस्त कुलकर्णी परिवार, डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये आणि बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये.

अपन ऐकताय कार्यक्रम आपकी पसंद, श्रोते हो आपकी पसंद या कार्यक्रमात पत्र पाठवून आपणही सहभागी होऊ शकता। त्यासाठी पत्ता याप्रमाणे, कार्यक्रम आपकी पसंद द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र नांदेड, वसरणी नांदेड, पिनकोड क्रमांक 431603। पत्ता पुन्हा एकदा नोंद करून घ्या, कार्यक्रम आपकी पसंद द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र नांदेड, वसरणी नांदेड, पिनकोड क्रमांक 431603। कार्यक्रमात यानंतर कोहराम या चित्रपटातील गीत ऐकूया। दिलीप सेन, समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत देव कोहली यांचं आहे, गायक स्वर अमित कुमार, सुदेश भोसले आणि सहकार्यांचं आहे। या गीतासाठी पत्र आहे, आदर्शनगर मलोटे इथून राज शर्मा, मीना शर्मा, योगेश शर्मा, मीना, योगेश, मँडी, सौरव, शायना शर्मा आणि निवान शर्मा, म्हातारगाव तालुका वसमतचे दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमदाडे, खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीचे शहाजी बोडके, नंदा बोडके, हनुमान बोडके आणि उत्तम जमदाडे, गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मीका, बलविंदर बीरक, जयतेक आणि मीका बीरक। ऐकूया कोहराम या चित्रपटातील हे गीत।

आपकी पसंदी या कार्यक्रमात शेवटी राजू बन गया जंटलमन या चित्रपटातील कुमार सानू अलका याग्निक यांनी गायले, तसेच सहगायक ज्वाली मुखर्जी यांच्या स्वरात विनोद महेंद्र यांचं गीत ऐकूया. जतीन ललित यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. या गीतासाठी पसंती हेपरसोगा तालुका उसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर इस्लाम बी बाबा, करिश्मा सीमर सानिया, शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख, बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदणी अय्यूब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे, मेहरनगर उमरखेडे इथून अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर, नागपूर इथून श्रीमती वैशाली शैलेश गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुते हो राजू बन गया जेंटलमन या चित्रपटातील गीता बरोबरच आपकी पसंद कार्यक्रम समाप्त होत आहे. आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत्या आकाशवाणी नांदेड केंद्राच्या

सरन सेवीचे कार्यक्रम दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई आई लवकर ये ना.
2: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
3: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
2: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
3: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
2: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
3: हक्काने येऊ शकते मी.
2: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
3: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं.
2: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येतंय ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
3: इतके सकाळी?
2: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो. हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये. का ओरडतीये एवढी आई आई?
3: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली, मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
2: हो ग, नवरात्रीची चाहूर लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
1: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूर 2 आठवडे आधीच लागली आहे.
3: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
3: छान. तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
2: सायकलच्या घंटीनं?
3: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
1: ट्रिंग.
3: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
3: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होत.
2: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पावंशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
3: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
2: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
3: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळतं.
3: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच.

0: कमी झाली आहे.
1: खरं आहे. पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
2: आणि आता
1: आता डबल टिक झालं का, एवढीच चिंता.
3: पण आई, आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
1: अगर या, कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो, बरं का?
2: 9 ऑक्टोबर? पण त्यामागची काही गोष्ट आहे का?
1: हो तर.
2: कोणती?
1: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती, बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो, बरं का?
2: बर.
4: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
2: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
1: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे, बरं का?
4: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
3: आजी, पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
4: सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचो.
2: का बरं?
4: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल.
2: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनचे पिशवीत डोकवायचे.
4: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
1: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
4: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
1: मग
4: अमुकचं पत्र. आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
2: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
4: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का?
3: मग पत्र आलं?
4: 4th दिवशी आलं.
2: आणि तेव्हा
4: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
1: का?
4: आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
1: कुणी पाठवलं होतं
3: एवढं काय?
4: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा.
5: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
6: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
7: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
6: चला जगूया मस्त मजेने,
7: होऊया जरा हलकं फुलकं. हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: आई आई, लवकर ये ना.
1: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
4: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
1: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
4: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
1: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
4: हक्काने येऊ शकते मी.
1: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या, बसा बसा.
4: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते

0: सांग बरं.
1: अहो त्या की नाही साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
0: इतक्या सकाळी?
1: हो, साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो. हा, सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये. का ओरडतीये एवढी आई आई?
2: अगं पुष्पाजी, खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत, आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
1: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात, नाही का?
3: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे.
2: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
3: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
0: छान. तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
2: सायकलच्या घंटीनं? पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
0: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
3: म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज नाही?
0: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचा एक सुंदर ऍप होत.
1: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पांशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
0: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
2: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
0: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
3: आणि उत्तरही लगेच मिळतं.
0: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
1: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
3: आणि आता?
1: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता.
2: पण आई, आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
1: अगर या, कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का.
3: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
1: हो तर.
3: कोणती?
1: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल. आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का.
3: बर,
0: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
3: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
1: अगदी बरोबर, आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का.
0: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
2: आजी, पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
0: सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
3: का बरं?
0: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एकतरी पत्र आलं असेल.
3: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे.
0: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
1: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
0: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
2: मग
0: अमुकचं पत्र.
3: बर.
0: आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
3: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
0: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का.
2: मग पत्र आलं?
0: 4थ्या दिवशी आलं.
3: आणि तेव्हा?
0: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही. का? आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
1: कुणी पाठवलं होतं?
2: एवढं काय.

0: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा हातात आला होता ना माझ्या.
1: आजी, तुमच्या काळात भावना जास्त होत्या असं म्हणायचं का?
0: नाही रे, भावना तेव्हाही होत्या आणि आजही आहेत, फक्त त्या व्यक्त करण्याची साधनं बदलली आहेत.
2: हा मुद्दा मात्र महत्वाचा बर का.
0: आज मुलगा परदेशात असला तरी क्षणात आईशी बोलतो, आजारी व्यक्तीला तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करता येतो, पैसे पाठवता येतात, कागदपत्र सुद्धा पाठवता येतात, बातमी क्षणात पोहोचते.
1: म्हणजे तंत्रज्ञानामुळे अडचणी कमी झाल्या.
0: तशा खूपच कमी झाल्या आहेत.
2: मग पत्राची आठवण कशासाठी?
0: कारण काही गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याची किंमत नाही कमी होत, फक्त त्याचं स्वरूप बदलतं.
1: बरोबर आहे.
2: चला आता गप्पा पुरे, नवरात्रीची तयारी करायची आहे ना.
1: हो,
2: फुलं आणते.
1: मी लाईट्स लावतो.
2: आणि घराची साफसफाई?
1: ती आपण मी ऑनलाईन ऑर्डर करू का?
2: काय
1: ऑनलाईन ऑर्डर?
2: काय बोललास राहुल?
1: अगं म्हणजे क्लिनिंग सर्व्हिस ग.
2: आपल्या घरात चार माणसं आहेत आणि चारही कामाला ऑनलाईन.
0: आमच्या काळी घराची सफाई म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम असायचा.
2: काय काय करायचा?
0: घर झाडायचं, अंगण सारवायचं, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू आवरायच्या.
1: आणि आता?
0: आता आधी घराची सफाई करायची आणि मग मोबाईलची गॅलरी साफ करायला लागते.
2: आजी आजी, तुमच्या गावात नवरात्र कशी असायची?
0: आहा, काय सांगू, नवरात्र म्हणजे गावात उत्सवाचा श्वासच बदलायचा. मंदिराभोवती दिवे लागायचे, घराघरात रांगोळ्या, सकाळी आरती, संध्याकाळी भजन, मुलं नवीन कपड्यात, कुणाच्या घरी प्रसाद, कुणाच्या घरी पाहुणे, आणि सगळ्यात महत्वाचं, लोक एकमेकांच्या घरी जायचे.
2: आजही ते असायला हवं नाही का?
1: बरोबर.
0: हो, नवरात्र म्हणजे फक्त सजावट नाही, एकत्र येण्याचा, भेटण्याचा आणि नात्यांना उजाळा देण्याचा काळच आहे.
1: आजी, नवरात्रात काही मजेशीर पण घडलं असेल ना ग?
0: एकदा गरबा सुरू होता, आम्ही सगळे गोल फिरत होतो. एक काका इतक्या जोमानं फिरत होते की त्यांचा फेटा एका बाजूला आणि ते दुसऱ्या.
2: मग
0: सगळे गरबा सोडून त्यांचा फेटा पकडायला गेले.
1: म्हणजे गरबा थांबला आणि फेटा बचाव मोहीम सुरू झाली.
0: हो, आणि ते काका म्हणाले, माझा फेटा गेला तरी चालेल पण माझा गरबा थांबता कामा नाही.
2: पुष्पा मावशी, नवरात्रीशी संबंधित एखादं पत्र आठवतंय का?
0: हो आठवतंय की. एकदा माझ्या भावानं शहरातून पत्र पाठवलं होतं. यावर्षी नवरात्रीला घरी येता येणार नाही, काम आहे, पण देवीच्या आरतीच्या वेळी माझी आठवण नक्की काढा. त्या एका वाक्यानं घरातले सगळे शांत झाले, कारण तो घरापासून दूर होता, पण पत्रामुळे तो त्या दिवशी आमच्यातच होता.
2: आज आपण व्हिडिओ कॉल करू शकलो असतो.
0: हो, आणि ते चांगलंच आहे, पण त्या पत्रात त्याने जे लिहिलं होतं ते आम्ही कित्येक वर्ष जपून ठेवलं.
1: म्हणजे मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तसं ना?
0: अरे राहुल, तू ठेव स्क्रीनशॉट, पण कधीतरी हातानं लिहिलेलं पत्र सुद्धा ठेव ना.
1: बरोबर आहे आजी, कधी कधी हाताने पण लिहून ठेवलं पाहिजे ना. कागदावर उमटलेली अक्षर आजही मनाशी बोलतात.
2: दूर गेलेली माणसं पत्रातून जवळ येतात.
0: आज संदेश क्षणात येतो, क्षणात उत्तर जात,
2: पण जुन्या त्या पत्रांच्या वाटेवर मन अजूनही थोडं थांबत.
1: नवरात्रीच्या दिव्यांसोबत
2: नातीही उजळू दे,
0: जुने दिवस आठवत असताना
2: नवजगही स्वीकारू दे.
1: पण मला एक प्रश्न आहे बुवा.
0: विचार ना.
1: पत्र लिहिताना एवढं लोक काय लिहायचे?
2: प्रिय अमुक पासून सुरुवात आणि शेवटी तुझा तुझी.
1: म्हणजे आजचं हाय हॅलो काय म्हणतेस एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त?
0: नाही रे, पत्र लिहिताना आधी तारीख, मग ठिकाण, मग विचारपूस, मग घरची सगळी मंडळी.
1: म्हणजे एक पत्र म्हणजे आजचे 10 व्हॉट्सअप मेसेजेस ना.
0: आणि त्यात इमोजीज नाहीत बरं का?
2: मग भावना कशा दाखवायच्या?
0: शब्दांनी.

0: शब्दांनी
1: म्हणूनच शब्दांना तेव्हा जास्त जपावं लागायचं.
0: म्हणजे बरोबर आहे आजी, शब्दांना जास्त जपावं लागायचं, पत्र लिहावं लागायचं. पण व्हॉट्सअप आणि इमोजी हे जर आजच्या जगातले आहेत तर ह्या आजच्या जगाचे फायदे पण आहेत ना.
1: नक्कीच.
0: म्हणजे आज आईला माझी चिंता जर वाटली तर मी लगेच फोन करू शकतो.
2: आजीला आम्ही रोज पाहू शकतो.
1: परदेशात असलेली मुलं आई वडिलांना रोज पाहू शकतात.
3: आणि कुठलीही अडचण आली तर मदत मागायला दिवस दोन दिवस वाट पाहावी लागत नाही.
0: म्हणजे आपण जुन्या काळाला फक्त रोमॅन्टिक बनवू नये.
3: अगदी बरोबर.
1: जुन्या काळातील चांगल्या गोष्टी जपायच्या आणि नव्या काळातील सोयी स्वीकारायच्या.
3: बस यालाच म्हणतात समतोल साधन. मला एक कल्पना सुचली.
2: काय?
3: यावर्षी नवरात्रीत आपण एकमेकांना हस्तलिखित पत्र लिहूया.
0: म्हणजे घरातच?
3: हो.
2: छान आहे. मी पहिलं पत्र लिहिणार.
0: हो, पण मला उत्तर लगेच हवं.
3: नाही.
0: का?
3: या प्रयोगात किमान एक दिवस वाट पाहायची.
0: अरे देवा, म्हणजे परत जुन्या काळात.
1: आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं आपण एका जुन्या आठवणीला हात लावला नाही का?
0: पत्रांची वाट पाहण्याची मजा,
2: पोस्टमॅनच्या सायकलची घंटी,
3: लिफाफ्यावरची ओळखीची अक्षर
1: आणि आजच्या काळातील एका क्लिकवर मिळणारं उत्तर.
0: काळ बदलला,
2: साधनं बदलली,
3: पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही.
1: नवरात्र म्हणजे देवीची आराधना,
3: पण त्यासोबत आपल्या घरातल्या कुटुंबातल्या आणि समाजातल्या नात्यांचीही जपणूक.
0: म्हणून यावेळी फक्त घर सजवू नका,
2: मनही सजवा.
1: फक्त देवीचं मखर सजवू नका,
3: नाती सुद्धा जपा.
0: आणि फक्त मोबाईलवर शुभेच्छा पाठवू नका,
2: एखाद्याला फोन करा
3: आणि शक्य असेल तर एक पत्रही लिहा.
1: कारण
0: काही संदेश पोहोचण्यासाठी इंटरनेट लागतं,
2: पण काही भावना पोहोचवण्यासाठी
3: फक्त मनापासून लिहिलेला एक शब्द सुद्धा पुरतो.
1: काळ बदलतो, माध्यम बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण
0: माणसा माणसांमधला स्नेह, आपुलकी आणि आठवणी जपण्याची गरज कधीच बदलत नाही. म्हणून
2: जुन्या पत्रांची आठवण जपूया आणि
3: नव्या तंत्रज्ञानाचं स्वागतही करूया.
1: नवरात्रीच्या या मंगल दिवसात आपल्या नात्यांनाही नव्या प्रकाशाने उजळूया.
3: जागतिक टपाल दिनाच्या आणि येणाऱ्या नवरात्रीच्या
0: मनपूर्वक शुभेच्छा.

0: ऑफिस ची वेळ ताईचा क्लास
1: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितक नको मनावर ओझ इतक
0: चला जगूया मस्त मजेने
2: होऊया जरा हलक फुलक
1: हलक फुलक हलक फुलक
3: मैत्रिणींनो आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलकचा भाग 19 ऐकलात. याचं लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं आशिष मजुमदार यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम पत्रातून उमललेली नाती. लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे.
1: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.

स न वी वी मैत्रिणींनो, पत्राच्या सुरुवातीला लिहिली जाणारी ही चार अक्षरं आठवतात ना? साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आजच्या वेगवान डिजिटल युगात ही अक्षरं कदाचित जुन्या काळाची आठवण

वाटतील, पण एका पिढीसाठी या चार अक्षरांमध्ये केवळ नमस्कार नव्हता तर नात्यांचा आदर, शब्दांमधला संकोच, भावनांमधली शालीनता आणि आपलेपणाची एक सुंदर पद्धत सामावलेली होती. पत्राची सुरुवात करण्यापूर्वी मनातली घाई थांबायची, कागद समोर ठेवला जायचा, पेन हातात घ्यायचं आणि मग पहिल्या ओळीपासून मन एखाद्या दूरच्या माणसांपर्यंत पोचायला लागायचं. स न वी वी नंतर लिहिलं जायचं तीर्थरूप, आई वडिलांस, साष्टांग नमस्कार किंवा प्रियताईस किंवा जे कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यासाठी. आणि मग सुरू व्हायचा अक्षरांचा एक हळूवार प्रवास. त्या पत्राला उत्तर कधी मिळेल याची खात्री नसायची, पत्र कुठल्या दिवशी पोहोचेल याचीही खात्री नसायची, तरी पत्र लिहिणारा लिहायचा, कारण त्याला माहीत असायचं की काही नाती अशी असतात की ज्यांना रोज भेटण्याची गरज नसते, त्यांच्या आठवणींची एक छोटीशी खुणही मनाला पुरेशी असते.

आज मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंदात शब्द उमटतात आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतात. संदेश वाचला की लगेच उत्तर येतं. छायाचित्र जातात, आवाज येतो, व्हिडिओ कॉल होतो, अंतर जणू काही उरलेलंच नाहीये. पण एक काळ असा होता जेव्हा अंतर खरंच अंतर असायचं. गाव आणि शहरांमधलं अंतर, माहेर आणि सासर यांच्यातलं अंतर, परदेशात गेलेल्या मुलगा किंवा मुलगी आणि आपल्या घरांमधलं अंतर, आणि त्या अंतरावर एक छोटासा पूल बांधायचा, तो म्हणजे पत्र. पत्राच्या कागदाला वजन फारसं नसायचं, पण त्यावर ठेवलेलं मन मात्र खूप जड असायचं. त्या एका लिफाफ्यात कोणाची खुशाली असेल, कोणाचा निरोप असेल, कोणाची चिंता असेल, कोणाच्या यशाची बातमी असेल, तर कधी कोणाच्या आठवणींची ओल असेल, हे पत्र हातात घेईपर्यंत कळायचं नाही. म्हणूनच टपालवाला गावात आला की त्याच्याकडे पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असायची. त्याच्या हातात फक्त कागद नसत, अनेक घरांच्या प्रतीक्षा असायच्या. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात पत्राचं नातं फार हळवं होतं. लग्नानंतर मुलगी माहेरी सोडून सासरी गेली की तिच्या जगण्याचा एक मोठा भाग मागे राहायचा. आईच्या घराचा उंबरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज, हे सगळं एका दिवसात दूर व्हायचं.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत. बाळा, काळजी घे, वेळेवर जेव, तब्येतीची काळजी घे, तुझ्या बाबांना बरं आहे, दिवाळीला नक्की ये, एवढंच. पण त्या साध्या वाक्यांमध्ये आईच्या मनाची संपूर्ण दुनिया असायची. मुलगी पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. काही वेळा शब्द वाचण्यापेक्षा आईची अक्षरं पाहण्यातच तिला समाधान मिळायचं. आईच्या हस्ताक्षरात तिचा आवाज ऐकू यायचा आणि कागदाला हात लावताना आईच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. मैत्रिणींनो, माहेरवाशिणीच्या मनात तर पत्राला एक वेगळं स्थान होतं. सासरी संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी मन भरून आलं, कधी एखाद्या सणाची आठवण झाली, कधी मुलांच्या बालपणात स्वतःचं बालपण दिसलं की माहेर आठवायचं. अशावेळी आलेलं पत्र म्हणजे जणू माहेरच्या अंगणातून आलेली एखादी झुळूक. भाऊ लिहायचा, ताई यंदा भाऊबीजेला नक्की ये हं. आई लिहायची, तुझ्या आवडीची चकली केली आहे. बाबा कदाचित फार काही लिहायचे नाहीत, पण शेवटी असायचं, बाळा नक्की ये. आणि त्या चार शब्दांमध्येही बाबांची वाट पाहणारी नजर दडलेली असायची. अशा या पत्रांच्या जगाची आठवण झाली की बालपणीचा एक खेळ नकळत मनात येतो. मामांचं पत्र हरवलं. हो, आपण सगळ्यांनी खेळलाय ना हा खेळ. किती साधा खेळ होता तो. मुलं गोल बसायची, एकजण हातात रुमाल घेऊन गोलाभोवती फिरायचा आणि एखाद्याच्या नकळत रुमाल ठेवून पुन्हा धावायचा. या खेळातली गंमत वेगळी होती, पण मामाचं पत्र हरवलं या शब्दांमागे आपल्या संस्कृतीतल्या नात्यांची एक सुंदर प्रतिमा होती. मामा म्हणजे आईच्या माहेराशी जोडणारं नातं आणि पत्र म्हणजे दूर असलेल्या माणसाला जवळ आणणारं माध्यम. त्यामुळे मामाचं पत्र ही कल्पना त्या काळच्या मुलांच्या जगात अगदी सहज उतरली असावी. त्या खेळात पत्र हरवायचं, पण आज विचार केला तर जाणवतं की त्या काळात पत्र हरवणं म्हणजे केवळ कागद हरवणं नव्हतं, कारण पत्रात एखाद्याची खुशाली असे, एखाद्या भेटीची बातमी असे, सणाची आठवण असे, कधी मनातलं न बोललेलं काहीतरी असे. म्हणूनच पत्र जपलं जायचं. कपाटाच्या एखाद्या कप्प्यात, जुन्या पेटीत, देवघराच्या बाजूला ठेवलेल्या पुस्तकात किंवा साड्यांच्या घडीत एखादं पत्र वर्षानुवर्ष जपलं जायचं. कागद पिवळा व्हायचा, अक्षर फिक्कट व्हायची, पण ते पत्र टाकून देण्याची मनाची तयारी व्हायची नाही, कारण कागद जुना होत होता, नातं मात्र नाही. आणि म्हणूनच मामांचं पत्र हरवलं या बाल खेळाची आठवण आजच्या टपाल दिनाच्या निमित्तानं केवळ बालपणाची गंमत म्हणून न करता त्या काळच्या सामाजिक आणि भावनिक जीवनाकडे पाहण्याची एक खिडकी म्हणून करता येते. त्या काळात माणसं दूर होती, पण नाती जवळ होती.

आज माणसं तंत्रज्ञानामुळे जवळ आहेत, पण कधी कधी मन मात्र न दूर जातात. या दोन्ही काळांच्या मध्ये टपालाची कथा उभी आहे. मैत्रिणींनो, भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहासही तितकाच रंजक आहे बरं. भारतात संदेश पोहोचवण्याच्या पद्धती अतिशय जुन्या आहेत. घोड्यावरून जाणारे दूध, पायदळ धावणारे संदेशवाहक, राजदरबारातील निरोप पोहोचवणारी व्यवस्था, अशा अनेक स्वरूपांतून टपाल व्यवस्था विकसित होत गेली. इंडिया पोस्टच्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात घोडे आणि पायदळ धावपटूंची व्यवस्था होती. शेरशाह सुरीने बंगाल ते सिंध या विस्तीर्ण मार्गावर घोडा डाक व्यवस्था विकसित केली.

पुढे ब्रिटिश काळात या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप मिळालं. 31 मार्च 1774 रोजी कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. त्यानंतर मद्रास आणि बॉम्बे येथेही जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. भारतीय टपालाच्या इतिहासात 1852 हे वर्ष विशेष महत्वाचं आहे. सिंध प्रांतात स्किंद डॉक नावानं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1854 रोजी संपूर्ण देशात लागू होणारं पहिलं टपाल तिकीट जारी झालं आणि वजनावर आधारित एक समान टपाल दरामुळे सामान्य माणसासाठी पत्रव्यवहार अधिक सुलभ झाला. इंडिया पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार 1854 हा भारतीय टपाल इतिहासातील एक महत्वाचा वळण बिंदू होता. मग पत्रांचा प्रवास आणखीन व्यापक झाला. 1879 मध्ये पोस्टकार्ड सुरू झालं. पोस्टकार्ड म्हणजे अगदी छोट्याशा जागेत मावणारा मोठा संदेश. आम्ही सुखरूप पोहोचलो, दिवाळीला येणार आहोत, आईची तब्येत आता बरी आहे, मुलाला नोकरी लागली, लग्न ठरलं आहे, अशा कितीतरी बातम्या त्या छोट्याशा कार्डावरून घराघरांत पोहोचत. त्याच काळात रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर सेवाही विकसित झाली. 1882 मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक सुरू झाली आणि 1884 मध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. म्हणजे टपाल हळूहळू केवळ पत्र पोहोचवणारी व्यवस्था न राहता सामान्य माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग बनत गेली.

मैत्रिणींनू, या गाण्यानंतर पुन्हा त्या काळात डोकावलं तर टपालवाला हा अनेक घरांच्या आयुष्यातला परिचित चेहरा होता. त्याची सायकल, त्याची पिशवी आणि दारात ऐकू येणारी त्याची चाहूल अनेकांसाठी दिवसातील सर्वात महत्वाची घटना असायची. एखाद्या घरात मुलाच्या नोकरीचं पत्र येत असे, दुसऱ्या घरात सैन्यात असलेल्या मुलाची खुशाली, कुठेतरी परदेशात गेलेल्या मुलीचा निरोप, तर कुठे मनी ऑर्डरची रक्कम. टपालवाला या सगळ्यांचा केवळ वाहक नव्हता, तो नकळत अनेक कुटुंबांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत होता. विशेषतः परदेशात किंवा शहरात गेलेल्या मुलांच्या आईंसाठी पत्र म्हणजे आश्वासन असायचं. मी सुखरूप आहे एवढीच एक ओळ कधी कधी आईच्या अनेक दिवसांच्या काळजीला विराम द्यायची. सैनिकांच्या घरात आलेलं पत्र तर आणखीन मौल्यवान. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मुलाच्या दोन ओळी आईच्या डोळ्यांत आनंदाचे आणि काळजीचे अश्रू एकाच वेळी आणायच्या. स्त्रीच्या भावविश्वात पत्र कधी विरह होतं, कधी आधार.

कधी उत्सव तर कधी मनाला धीर देणारी एक छोटीशी खूण. मग काळ बदलत गेला. टपालानेही स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतलं. 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पत्र आणि कागदपत्र अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पोहोचवण्याची ही नवी दिशा होती. पुढं संगणीकरण, ऑनलाईन ट्रॅकिंग, SMS द्वारे माहिती, डिजिटल पेमेंट, पार्सल सेवा आणि ई कॉमर्सशी जोडलेल्या सुविधा टपाल व्यवस्थेत आल्या. आज इंडिया पोस्टची सेवा केवळ पत्रांपुरता मर्यादित नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल, बचत आणि विविध आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ती काम करते. आज आपण एखादं पार्सल पाठवलं की त्याचा प्रवास ऑनलाईन पाहू शकतो. ते कुठं पोहोचलं आहे, पुढं कुठं गेलं आहे, कधी वितरित झालं, ही माहिती आपल्याला काही क्षणात मिळते. 1986 स्पीड पोस्टपासून आजच्या ट्रॅकिंग आणि डिजिटल सुविधांपर्यंत टपालानं आपला प्रवास बदलला आहे. पण त्यामागची मूलभूत भावना तीच आहे, एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणांशी जोडणं.

या जोडण्यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं ते 9 ऑक्टोबर 1874 रोजी. त्या दिवशी 22 देशांनी बर्न करारावर स्वाक्षऱ्या करून जनरल पोस्टल युनियनची स्थापना केली. पुढे त्याचं नाव युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU झालं. 1948 मध्ये UPU संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ते लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे, विचार करून शब्द निवडत असे. राग आला तरी तो कागदावर उतरवण्याआधी दोनदा विचार होत असे. प्रेम व्यक्त करतानाही शब्द शोधावे लागत. त्यामुळे पत्र ही फक्त माहिती देण्याची पद्धत नव्हती, ती स्वतःच्या भावनांना आकार देण्याची पद्धत होती. स्त्रीच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. आयुष्यभर ती इतरांसाठी काळजी करत राहते. आई म्हणून मुलाची, मुलगी म्हणून आई वडिलांची, पत्नी म्हणून पतीची, बहीण म्हणून भावाची, मैत्रीण म्हणून सखीची, प्रत्येक नात्यात ती मनात कितीतरी पत्र लिहित असते. फक्त ती कागदावर उतरतातच असं नाही. तू वेळेवर जे, तुझी काळजी घे, तू सुखी रहा, घरी कधी येणार, या साध्या वाक्यांमध्ये स्त्रीचं भावविश्व किती मोठं असतं हे कदाचित तिलाही अनेकदा जाणवत नाही. माहेरवाशिणीच्या मनातल्या माहेरचा कोपरा तर कितीही वर्ष झाली तरी तो ताजाच राहतो. लग्नानंतर कितीही जबाबदाऱ्या आल्या, मुलं मोठी झाली, घर बदललं, शहर बदललं, तरी आईच्या घराचा पत्ता मनातून कधीच पुसला जात नाही. पूर्वी तो पत्ता पत्रावर लिहिला जायचा, आज तो मोबाईलमध्ये सेव आहे. माध्यम बदललं पण पत्त्याच्या मागची ओढ बदलली नाही. म्हणूनच जुन्या पत्रांचा संग्रह सापडला की तो कधीच फेकून दिला जात नाही. त्यात त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो. लग्नाआधीची पत्र, लग्नानंतर माहेरून आलेली पत्र, मुलांच्या जन्माची बातमी देणारी पत्र, नोकरी लागल्याचं पत्र, परदेशातून आलेली पत्र, कधी दुःखद बातमी देणारं पत्र, प्रत्येक कागद त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याची खूण असतो. त्या कागदावरची तारीख म्हणजे आठवणींच्या कॅलेंडरमधला एक दिवस असतो.

मैत्रिणींनो, आजच्या काळात कदाचित पत्र लिहिण्याची गरज कमी झाली असेल, पण पत्राची भावना संपलेली नाही. उलट, सततच्या डिजिटल संदेशाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी अधिक खास वाटू शकतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा एका मेसेजमध्ये पाठवणं सोपं आहे, पण आईसाठी स्वतःच्या हातानं लिहिलेलं एक पत्र तिच्या कपाटात वर्षानुवर्ष राहू शकतं. मुलीला पाठवलेलं आईचं पत्र तिच्या लग्नानंतरही जपलं जाऊ शकतं. वडिलांच्या हस्ताक्षरातील एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आवाज बनून राहू शकतं.

कदाचित म्हणूनच आज टपाल दिन साजरा करताना आपल्याला फक्त जुन्या काळाची आठवण करून थांबायचं नाही, टपालानं आपल्याला दिलेली एक सुंदर गोष्ट पुन्हा जिवंत करायची आहे, ते म्हणजे आपल्या भावना जपून व्यक्त करण्याची सवय. मैत्रिणींनो, कधी कधी आपल्याला आपल्या जवळच्या माणसांना खूप काही सांगायचं असतं, पण वेळ नसतो. कधी अहंकार आड येतो, कधी शब्द सापडत नाही, कधी नंतर बोलू म्हणता म्हणता दिवस जातात. अशा वेळी एक कागद घ्या, वर लिहा स न व्ही व्ही किंवा अगदी साध प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय ताई, प्रिय मुली किंवा जे काही आपल्या मनात नातं असेल ते. यात सुंदर शब्दांची गरज नाही, साहित्यिक भाषाही नको, फक्त खरं असणं पुरेसं आहे. कारण पत्रांची खरी ताकद त्यांच्या भाषेत नव्हती, ती त्याच्या प्रामाणिकपणात होती. आजही पोस्ट ऑफिसच्या खिडकीतून पत्र आणि पार्सल बाहेर पडतात, स्पीड पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं, आंतरराष्ट्रीय सेवांमधून भारतातून जगभर संदेश आणि वस्तू जातात. पार्सलच्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा आहे, डिजिटल सुविधा असूनही टपाल व्यवस्था काळाबरोबर नवनव्या रुपात पुढे जात आहे. पण टपालाच्या या संपूर्ण प्रवासाकडे मागं वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. घोड्यावरून धावणाऱ्या दूतापासून आधुनिक स्पीड पोस्टपर्यंत साधनं बदलली, मार्ग बदलले, वेग बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही. कदाचित म्हणूनच मामाचं पत्र हरवलं हा बालपणीचा खेळ आजही आठवतो. त्या खेळात हरवलेलं पत्र आपण आजच्या आयुष्यात पुन्हा शोधू शकतो. कागदावरचं पत्र नसलं तरी चालेल, पण हरवत चाललेल्या संवादाचा धागा शोधता येईल. माहेरच्या आईला फोन करता येईल, भावाला भेटता येईल, मुलीला दोन प्रेमळ शब्द सांगता येतील, जुन्या पत्रांची पेटी उघडता येईल आणि कदाचित एखाद्या दिवशी स्वतःच्या हातानं एक पत्र लिहिता येईल. आणि मग पुन्हा त्या चार अक्षरांकडे वळावं असं वाटतं मैत्रिणींनो. स न व्ही व्ही किती साधी सुरुवात होती पत्रांची, पण त्या सुरुवातीपासून शेवटच्या आपलीच या शब्दापर्यंत एक संपूर्ण नातं प्रवास करत असे. आजच्या जगात आपल्याकडे शब्दांची कमतरता नाही, संदेशांची तर अजिबातच नाही, पण मनापासून लिहिलेले शब्द मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. म्हणूनच या टपाल दिनाच्या निमित्तानं जुन्या पत्रांना केवळ भूतकाळ

असा भाग म्हणून पाहू नका. त्या पत्रांमध्ये असलेली माणुसकी जपा, आईच्या अक्षरांची ऊब जपा, माहेरच्या आठवणी जपा. मामाचं पत्र हरवलं म्हणत रुमालाच्या मागे धावणाऱ्या बालपणाची निरागसता जपा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसांना आपली माणसं असल्याचं सांगत राहा. कदाचित आता टपाल पेटीत रोज पत्र पडणार नाहीत. कदाचित टपालवाल्याची वाट पाहण्याची ती जुनी सवयही उरलेली नसेल. पण मनाच्या दारावर येणाऱ्या आठवणींसाठी दार उघडं ठेवता येईल.

कधी काळी एका लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता माणसाला त्याच्या माणसांपर्यंत घेऊन जायचा. आज पत्ते डिजिटल झाले आहेत, मार्ग अधिक वेगवान झाले आहेत, तरी प्रत्येक प्रवासाचा शेवट एखाद्या माणसांपाशीच होतो. आणि म्हणूनच टपालाची खरी कहाणी कागदाची नाही, तिकिटाची नाही, लिफाफ्याचीही नाही, पोस्टाच्या पिशवीचीही नाही, ती कहाणी आहे विश्वासाची. आपण लिहिलेला शब्द कुणाच्या तरी हातात पोहोचेल, आपली आठवण कुणाच्या तरी मनाला स्पर्श करेल, आणि दूर असलेलं कुणीतरी या काही ओळी वाचून क्षणभर आपल्या जवळ येईल या विश्वासाची. मैत्रिणींनू, आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्या प्रत्येक पत्राला सलाम, ज्यानं कोणाचं तरी अंतर कमी केलं, त्या प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याला सलाम, ज्यानं वर्षानुवर्ष माणसांच्या भावना त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचवल्या, आणि त्या प्रत्येक स्त्रीला सलाम, जिनं पत्राच्या काही ओळींत आपलं माहेर, आपली माणसं आणि आपल्या मनाची ओल जपून ठेवली आहे. आणि शेवटी जुन्या पत्रांप्रमाणेच मनातल्या माणसांसाठी काही शब्द ठेवूया. तुम्ही कुठेही असा, कितीही दूर असा, काळ कितीही बदलू देत, नाती जपा, आठवणी जपा, संवाद जपा, कारण तंत्रज्ञान आपल्याला क्षणात जोडू शकतं. पण मनापासून लिहिलेला एक शब्द कधी कधी आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच आजच्या या टपाल दिनी मनाच्या एखाद्या जुन्या कप्प्यात जपलेलं पत्र पुन्हा उघडा. अक्षर फिकट झाली असतील, कागदाला जुना वास आला असेल, घड्या पडल्या असतील, पण त्या पत्रातला माणूस अजूनही तिथेच असेल. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित भाऊ, कदाचित माहेर, कदाचित बालपण, आणि कदाचित आपण स्वतः. मैत्रिणींनू, जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं या जोडणाऱ्या सेवेचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्यापासून जपल्या गेलेल्या असंख्य नात्यांचा मनापासून गौरव करूया. कारण पत्र कदाचित कमी झाली असतील, पण मनापासून पोहोचणारे शब्द कधीच कालबाह्य होत नाहीत. मैत्रिणींनो, आताच आपण जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम ऐकलात. पत्रातून उमललेली नाती, लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे. आता आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथे थांबूया. आजचा वनिता मंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

विभागाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. तामिळनाडू पुद्दुचेरी आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. आणि आता बातम्या विस्तारानं. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातला दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांच्या व्यतिरिक्त आणखी 18 तालुक्यांमध्ये 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड टूथिंग करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पुद्दुचेरीत थट्टानचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला. पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीरानी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीरानी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मधुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी TVK पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमार वेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी TVK सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा.

0: असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषा ही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3रीपर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष जे डी व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H-1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, HCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणाऱ्या परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H-1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असंही ते म्हणाले. या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबईत ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे.

0: अस्मिता वाहिनी दुपारचा 1:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल आणि उपाययोजनांचा आढावा, भटकेविमुक्त हक्क आणि प्रमाणपत्र वाटप अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद, सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम, मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला गती, या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयक सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
2: जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने देखील संभाव्य पाणी, चारा आणि रोजगार टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना वेग दिला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुके दुष्काळाच्या कक्षेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, अनावश्यक अडवणूक किंवा टोलवाटोली सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश बावनकुळे यांनी दिले. बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पतरखेडे येथे जाऊन भेट दिली, कपाशी आणि मका पिकाची पाहणी केली, पीक पेरा पिकांची परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अन्य अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी पाणी, चारा, वीज, शेती आणि रोजगाराचे काटेकोर नियोजन करा असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ आवश्यक प्रमाणपत्रे थेट उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला जळगाव जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध शिबिरांमधून 3,064 पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, जनजागृती आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. व्यसनापासून दूर राहा आणि निरोगी समाज निर्मितीत सहभागी व्हा असा संदेश या उपक्रमातून युवकांना देण्यात आला. 17 सप्टेंबरपासून सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आढावा जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावरती भर देण्यात आला. विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी आणि विद्यमान उद्योजकांना विस्तारासाठी एमआयडीसीतील जागा, वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, उद्योजकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. बऱ्हाणपूर अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील सुमारे 6.5 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 14,59,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधांना मात्र यावेळी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाला सप्टेंबरमध्ये महत्व प्राप्त झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे आणि दावे हरकती दाखल करण्याचे आवाहन केले. नवमतदारांनी देखील आपले नाव आणि मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे. महिन्याच्या अखेरीस जळगाव विभागाच्या एसटी ताफ्यात 7 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्यात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. या 7 बसेसच्या समावेशानंतर जळगाव विभागातील राजमाता जिजाऊ बसेसची संख्या आता 70 झाली आहे. जळगाव आणि चोपडा आगारात इलेक्ट्रिक बसेसही कार्यरत आहेत. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि वेळेवर सेवा देण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जळगावमध्ये भुलाबाई पारंपरिक उत्सवाला यंदा ग्रामीण भागाचाही उत्स्फूर्त साथ मिळाली. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली. धार्मिक अंधश्रद्धेला लोकसंस्कृती आणि परंपरेतला नव्या पिढीच्या उत्साहाची जोड देणारा हा महोत्सव जळगावकरांसाठी आनंदाचा क्षण ठरला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द। यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार। आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवणी शिवारात पाहणी केली। यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला।

हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासन आदेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी

0: आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या तीन राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाले. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही असं दिल्लीच्या पोलीस सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं उल्लंघन करणारा कुणीही असो, दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10:10 सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखिका दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

0: यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवीपिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत बहुत स्वागत है. और आज हम आपसे बात करने वाले हैं अपनी जो बचपन की यादें होती हैं, जो आपने दादी बाबा के संग गुजारी हैं या मम्मी पापा के संग गुजारी हैं, उन यादों को हम चाहते हैं कि आप आज हमसे साझा करें.
2: दादी तो नहीं थे हमारे बचपन में, हमारे दादी गुजर गई
1: जी.
2: लेकिन बाबा के साथ एक याद है कि सुबह हमारे बाबा कभी हमें उठाते नहीं थे. सुबह 5:30 बजे आकाशवाणी सांगली केंद्र लगता था ना, जब वो रेडियो ऑन करते तो हम सब जाग जाते थे.
1: अच्छा.
2: और तब से लेकर आज तक रेडियो इतना भाता है कि मैं आपको बता भी नहीं सकती.
1: क्या बात है, हम आपकी भावनाओं को समझते हैं कि आप रेडियो कितने प्यार से सुनती हैं और कितने समय तक सुनती हैं. ये बहुत अच्छी सी बात आपने बताई. और आप अपनी पसंद के बारे में बताइए कुछ, या आप क्या कहना चाहती हैं.
2: मैं तो इतना कहूंगी कि आपका वो गीतों भरी कहानी है ना, वो मुझे बहुत भाती है
1: जी. बहुत अच्छा लगा आपने.
2: इतना अच्छा लगता है वो कि आप बीच बीच में जो बोल लेते हो ना, वो मेरे मन को इतना भाता है कि मैं आपको बता भी नहीं सकती. और मुझे आज इतना आनंद हुआ है कि पूरे 6 महीने हो गए मैं इतना लगातार कोशिश कर रही हूँ, आज जाके मेरा कॉल लगा है.
1: देखिए कितना अच्छा लग रहा है कि आपकी कॉल लग गई और आपकी मेरे से बात भी हो रही है.
2: और आपके लिए मुझे एक कहना है कि जब भी ऑन करोगे रेडियो तब कुछ भी नया ही पाओगे, ऐसा विविध भारती का है. और संगीत जो रहता है ना, सबके दिलों की धड़कन विविध भारती, वो बहुत अच्छा लगता है मुझे. दिन भर रेडियो के सिवा मेरा कोई सखा नहीं रहता, इसलिए सखी भी वही है और सखा भी मेरा रेडियो है.
1: क्या बात है.
2: इसलिए मैं दिल से यही कहूंगी, जब तक

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी उत्कर्षा, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: युवा मित्र मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत एक विशेष रूपक जागर जलतरण साक्षरतेचा, ज्यात सहभाग आहे अभय देशमुख, किशोर राऊत, अजय दाभाडे, राजेश भोसले, नितीन घोरपडे आणि जॉय थॉमस यांचा. जल जीवन आहे, पण ते कोणाच्या मृत्यूचं कारण ठरू नये यासाठी पाण्यात पोहता येणं, जलस्रोताबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक असतं. आपल्या आजूबाजूला आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाण्यात बुडून होणारे अपघात ऐकले की खूप हळहळ वाटते. त्यामुळे पोहणे किंवा जलतरण हे फक्त एक कौशल्य नसून ते एक जीवन कौशल्य आहे. त्यामुळे सर्वांनाच ते आलं पाहिजे. त्यासोबत पोहण्यासाठी काही नियम, काही अटी देखील असतात. आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण जलतरणाची शास्त्रशुद्ध माहिती अनेक तज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री अभय देशमुख, सिद्धार्थ जलतरण तलाव महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर इथले व्यवस्थापक. तर चला ऐकूयात ते काय म्हणतायत ते.
1: जिथे स्विमिंग पूल आहेत तिथे लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, यांच्या सहाय्याने, यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी पालक आणि तरुणांना हा संदेश देईल की कुठेही समुद्र असेल, तलाव असेल, इथे तुम्हाला स्विमिंग जाण्याच्या पूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षकाकडे त्यांचं मार्गदर्शन घेऊन परिपूर्ण स्विमिंग शिकलं पाहिजे आणि मगच तुम्ही दुसरीकडे स्विमिंगला गेलं पाहिजे. जर पाण्यात कुणी एखादा व्यक्ती बुडत असेल तर आपण जर स्विमिंग पूल जर घेतला तर स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, त्या सर्व लोकांना त्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली असते की बुडणाऱ्या व्यक्तीला कसं काढायचं आहे. बहुतांश वेळा आपण ज्यावेळेस बुडणाऱ्याला वाचवायला जातो त्यावेळी तो बुडणारा व्यक्ती आपल्याला घट्ट पकडूनही घेतो, म्हणजे एका वेळेस दोन लोकही जाऊ शकतात. तर ती कला, ते टेक्निक त्या लाईफ गार्डमध्ये पाहिजे की त्याला बाहेर कसं काढायचं आहे. अनेक वेळा असंही घडतं की एखादी व्यक्ती ही पाण्यामध्ये बुडलेली असते, त्यावेळेस त्याला बाहेर काढून त्याच्यावर फर्स्ट एड कसं करायचं हे नॉलेज त्या लाईफ गार्डला पाहिजे. मी एवढंच सांगेल तरुणांना की परिपूर्ण स्विमिंग आल्याशिवाय नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल, अशा ठिकाणी त्यांनी जाऊ नये. किंवा बडी स्विमिंग जे आहे, म्हणजे सोबत कुणीतरी असणं, अशा वेळी आवश्यक आहे.
0: पाण्याची खोली, अचानक बदलणारा प्रवाह, भोवरे, गाळ किंवा थकवा, यापैकी कोणतीही गोष्ट स्विमिंग करताना धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच पाण्याबाबतचा अति आत्मविश्वास टाळणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आहेत ओपन वॉटर स्विमर किशोर राऊत.
2: मी ओपन वॉटर स्विमर, विविध ओपन वॉटर स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये थायलंड येथील इंटरनॅशनल स्विमिंग स्पर्धा सुद्धा मी पार केलेली आहे. तर माझा तरुणांना हा संदेश आहे की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी नवीन ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये किंवा कुठेही ओपन वॉटरला जाण्याअगोदर त्यांची पूर्णतः तयारी करूनच जावे. माझे असे मत आहे की जल हे जीवन आहे आणि ते मृत्यूस कारणीभूत ठरू नये हे लक्षात सर्वांच्या यायला हवे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पाण्याशी खेळायला हवे किंवा मग स्विमिंगची आवड आहे म्हणून तुम्ही नवीन ठिकाणी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन करू शकता किंवा स्विमिंग पूलच्या कॉम्पिटिशन वेगळ्या आणि ओपन वॉटरच्या कॉम्पिटिशन वेगळ्या. त्यासाठी तुम्हाला ओपन वॉटरचा 100% अनुभव पाहिजेतच आणि तो असा नाही की 8 दिवस

0: तुम्ही ओपन वॉटरमध्ये पोहलात मला आलात असं नाही. स्टॅमिना वाढवणे ही खूप गरजेचे आहे, त्यामुळे स्टॅमिना वाढवून तुम्ही ओपन वॉटर कॉम्पिटिशन केले तर ते खूप फायद्याचे ठरेल. आजच्या तरुणाईला असे वाटते की मी स्विमिंग पूलला 2 महिने केले 3 महिने केले आणि ते ओपन वॉटरला जेव्हा जातात तेव्हा लाठांचा त्यांचा कधीही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच तुम्ही ओपन वॉटरला जाण्याची तयारी ठेवावी आणि ओपन वॉटरला जात असताना योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेऊनच त्यांनी पाण्यामध्ये उतरावे. मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच समुद्रांमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये मुंबईच्या समुद्रात गेटवे ऑफ इंडियाला माझे 10-20-30 किलोमीटरमध्ये नेहमीच प्रशिक्षण घेऊन योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मी पाण्यामध्ये उतरल्यावरच त्या ठिकाणी मी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. त्यानंतर मालवण या ठिकाणी, परत कर्नाटक, विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या समुद्रांमध्ये माझी कॉम्पिटिशन झाली. त्याचबरोबर हा अनुभव सोबत घेऊन मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन केले की ज्या ठिकाणी विविध मोठ्या देशातले चांगले खेळाडू आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मी चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेल आजच्या तरुणाईला, पालक वर्गांना, की तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊनच आपल्या पाल्यांना स्विमिंगमध्ये उतरवावे.
1: एखादी व्यक्ती पुलत असताना ती आपल्याला नेहमी मदतीसाठी ओरडताना दिसेलच असं नसतं. म्हणूनच बुडण्याचे चिन्ह ओळखणं, योग्य वेळी योग्य मदत मिळवून देणं अतिशय महत्वाचं असतं. आपण नेमकं कुठल्या ठिकाणी व्हॅकेशनसाठी जातो आहे, कुठल्या पाण्याच्या स्त्रोताजवळ उतरतो आहे, या गोष्टींबद्दलची माहितीही खूप महत्वाची असते. अशा वेळी आपण नेमकं काय करायला हवं त्याबद्दल जाणून घेऊयात जलतरण प्रशिक्षक अजय दाभाडे यांच्याकडून.
2: सर्वप्रथम मी या निमित्ताने सर्व पालकांना की जे मुलं नदीच्या, तलावाच्या, विहिरीच्या, शेततळ्याच्या, समुद्राच्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात, एक आनंदापोटी हुशेपोटी त्या ठिकाणी जातात, परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत आणि विचार हा केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट सावधगिरीने आपण करतो. तर जी गोष्ट धोकादायक आहे, जिथे काहीतरी भय आहे, अशा ठिकाणी जाताना आपण विचार का करत नाही किंवा अवेअर का होत नाही. पालक असू द्यात किंवा तरुण असू द्यात, तरुणी असू द्यात, यांनी हा यायचा जमाना आहे. 21व शतक चाललंय, आपण कुठे चाललोय? आणि जर आपण मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन जर आपण बुडत असू किंवा काही दुर्घटना होत असेल तर हे फार शोकजनक आहे. कारण मला असं वाटतं की आजच्या तरुणामध्ये जी सजगता आहे, जी धैर्यता आहे, ही कुठेच बघायला मिळणार नाही. मग अशा तरुणांचा दुर्दैवी अंत अशा ठिकाणी व्हावा की जिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, जसं की आपण लाईफ गार्ड्स असतील, कोचेस असतील, या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, गायडन्स घेतलं पाहिजे, प्रिपेअर होऊन आपण गेलं पाहिजे. मला तरी या निमित्ताने सांगायला आवडेल की आम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण करतो त्या ठिकाणी बहुतांशी तरुण आधी पोहण्यासाठी येतात, स्विमिंग शिकतात, नंतर प्लॅन करतात की आपण या ठिकाणी जाऊयात, या ठिकाणी जाऊयात, इतकी सजगता आहे. तर आपण गाफील राहता कामा नये, त्यासाठी प्रथम खबरदारी ही पालकांनी घेतली पाहिजे की आपली मुलं कुठल्या ठिकाणी जात आहेत, कशासाठी जात आहेत, काय करतायत, हा अत्यंत महत्वाचा विषय. दुसरी गोष्ट, तरुण स्वतः सजग आहेत, फार प्रिपेअर आहेत, तर त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या अमूल्य जीवनाचा विचार केला पाहिजे आणि कुठलीही दुर्घटना न घडावी यासाठी आपण किती सेफली सेफ झोनमध्ये राहून आपला आनंद घेतला पाहिजे. मग तो नदीत असू द्या, तलावात असू द्या, विहिरीत असू द्या, समुद्रात असू द्या. नुकताच ज्या गत काळात आपल्या महाराष्ट्रात दुर्घटना घडल्या ह्या अतिशय दुःखजनक आहेत, परंतु मी यातून संदेश हाच देईल पालकांना आणि तरुणाईला की आपण सजग सावध होऊन कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपण जाण्याचं टाळावं, हे सर्वोत्तम असेल.
1: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी 2.5 लाख लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होतो. त्यापैकी सर्वसाधारण 80,000 लोक ही 1 ते 14 या वयोगटातील असतात. भारतात रोज जवळपास 38,000 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो आणि 5 ते 14 या वयोगटातील मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. जगभरात पाण्यात बुडून होणारे मृत्यू पाहता युनायटेड नेशनने 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेन्शन डे म्हणून जाहीर केला आहे. या अपघातांकडे लक्ष वेधणं आणि जास्तीत जास्त लोकांना जलतरण साक्षर करणं हा यामागचा हेतू आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की कोणी पाण्यात पडलं की आवाज होतो, पाणी उसळतं, पण ह्यापैकी असं काहीच होत नाही. एखादं लहान मूल किंवा तरुण घसरून पाण्यात तलावात पडला तर

0: त्याचा काहीही आवाज होत नाही. 25 वर्षांखालच्या लोकांच्या मृत्यूंसाठी कारण ठरणाऱ्या 10 मुख्य गोष्टींपैकी बुडून मृत्यू हे एक कारण आहे. ह्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजेश भोसले, जे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत.
1: माझं नाव राजेश चिंतामणराव भोसले, मी राष्ट्रीय जलतरणपटू आहे. सध्या मी जिल्हा परिषद प्रशाला आंबेलो या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी जलतरण साक्षरतेवर काम करतो आणि या जलतरण साक्षरतेचं माझं प्रेरणास्थान ग्रेट विचारवंत प्लेटो यांनी 2400 वर्षापूर्वी सांगितलंय की द पर्सन हु डज नॉट नो स्विमिंग इज अनएज्युकेटेड. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही ती व्यक्ती अशिक्षित आहे. आणि या जगामध्ये आपण 85-100% साक्षरता या गोष्टी करतो आणि आजच्या या अतिशय जीवन कौशल्याला आपण जीवन कौशल्य लाईफ स्किल आहे त्याला आपण विसरलोय. त्यामुळेच आपण ज्या घटना बघतोय दररोज, आज WHO जागतिक आरोग्य संघटना सांगते की दररोज 650 लोक पाण्यात बुडून मारतात. वर्षाकाठी याचा 2.5 ते 3 लाख लोक पाण्यात बुडून मारतात हा WHO आणि UN चा आकडा आहे. आणि या गंभीर विषयावर UN आणि WHO सांगितलं की 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला पाहिजे, जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस. जेव्हा केव्हा असे प्रसंग होतात तर त्या कुटुंबाला जाऊन जेव्हा भेटण्याचा मला योग येतो तेव्हा हे लक्षात आले की त्या विद्यार्थ्यांना पोहता येत होतं पण ते शिकले विहिरीमध्ये, शिकले त्या तळ्यामध्ये आणि पोहायला गेले समुद्राच्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी विहीर आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही किंवा स्विमिंग पूल आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही. आणि अशा डिफरंट सिच्युएशन मध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी कुठे जातोय, आपला मुलगा कुठे जातोय आणि त्याला माहिती मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. जर तो अशा ठिकाणी जात असेल तर त्याला त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. माहिती हे पहिलं सूत्र आहे जे तुमचा जीव वाचवू शकते. राष्ट्रीय जलतरण मिशन भारत या मिशनमध्ये आम्ही ठरवलंय की पूलवर जाणं शक्य नाही, आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याकडे तेवढ्या स्विमिंग पूलची व्यवस्था नाही. म्हणून मग या सगळ्या ज्या काही घटना होतात ड्राउनिंगच्या याच्यामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा माझ्याकडे 10,000 घटनांचं संकलन आहे तर त्यामध्ये कॉज दिला गेलं पोहता येत नव्हतं म्हणून तो बुडून वारला. खरं तर हे एक कारण नाहीये, मला असं वाटतं की सर्वप्रथम त्याला माहिती नाही की आपण कोणत्या जलस्रोतामध्ये जातोय. म्हणून आम्ही त्याला माहिती मार्गदर्शन समुपदेशन शिक्षण आणि प्रशिक्षण 5व्या टप्प्यामध्ये याला प्रशिक्षण ठेवलेलं आहे. तर आम्ही सर्वप्रथम या सर्व मुलांना माहिती देतो. जलस्रोतांची माहितीच विद्यार्थ्यांना नाहीये, विद्यार्थ्यांना नाहीये, पालकांना नाहीये. 25 प्रकारचे जलस्रोत आहेत, आड, विहीर, बारव, नदी, नाला, बंधारा, चारी, कालवा, पाट, धबधबा, खाडी, समुद्र. बंधाऱ्यांमध्ये किमान 24 प्रकारचे बंधारे आहेत, धबधब्यांमध्ये किमान 12 प्रकारचे धबधबे आहेत. यांच्या लांबी रुंदी खोली विषयी नाहीये, पालकांनाच कल्पना नाही. मग ही कल्पना येण्यासाठी पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्यासाठी आम्ही ही साक्षरता सुरू केली आणि साक्षरतेचा इम्पॅक्ट हा वर्गात सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तो चांगल्या प्रकारे त्या चित्रांच्या माध्यमातून समजतोय आणि मग मुलं त्यावर चांगली रिॲक्ट करतात. खरं तर जर तुम्ही पाण्यात बुडत असाल तर खूप कमी चान्सेस आहे जर तुम्हाला पोहता येत नसेल तर वाचण्याचे. कारण की जमिनीवर आणि पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर साधारण 240 पट अधिक परिश्रम तुम्हाला त्याचा दाब सहन करावा लागतो. पाण्यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं इतकं सोपं नाही जर तुम्ही त्या टेक्निक तुम्हाला अवेलेबल नसतील तर, तुम्ही ज्या शिकून घेतल्या नसतील तर. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि शिकण्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल तर तो म्हणजे जलतरण तलाव. खरं तर पोहणे सोपे आणि वाचवणे अवघड हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. मी जरी राष्ट्रीय स्तरावर पोहलो असेल, मी जरी सर्व खाड्या आणि समुद्र पोहलो असेल, तरी सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असेल तर मला काही सेफ्टी मेजर्स लक्षात घेतली पाहिजे. त्या ठिकाणचं वातावरण मला स्वतःच सुरक्षा पहिले मी कन्फर्म केली पाहिजे की मी सुरक्षित आहे का. जर मी सुरक्षित असेल तरच मी त्याला वाचवू शकेल. कारण की पाण्यामध्ये वाचवणं हे अतिशय अवघड आहे जर तुम्ही त्याची ट्रेनिंग घेतलेली नसेल तर. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर पहिले फुल्ली तुम्ही प्रशिक्षित असलंच पाहिजे आणि दररोज तुम्ही प्रॅक्टिस मध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मी तरुणांना आणि पालकांना एक संदेश देईल, खरं तर अतिशय सुंदर आणि छान संकल्पना आहे की तुम्ही पोहायला तुम्हाला आवडतं किंवा पोहण्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप चांगलं रेस्पेक्ट आहे. पण जसं जल हे जीवन आहे ते मृत्यूचं कारण ठरू नये म्हणून तुम्हाला पाण्याबद्दल सगळी माहिती घेतली पाहिजे. आणि पाण्याबद्दल जर माहिती नसेल तर मात्र तुम्हाला 100% धोका होऊ शकतो. आणि पाण्याबद्दल माहिती घेणं खूप सोपं आहे, खूप तुम्ही लहानपणापासूनच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तुम्ही 0 मिनिटात जाऊन पोहणं शिकू शकत नाही, कोणाला पोहताना बघून तुम्ही पोहणं शिकू शकत नाही. कारण की त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही, त्याच्या हात मारलेले लक्षात येते पण तुम्ही त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमचं बुडण्याचं

0: प्रमाणे जास्त असतं. त्यामुळे प्रशिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांना मला असं वाटतं की आपल्या पाल्याचा एखादा वाढदिवस तुम्ही साजरा नाही केलंच चालेल, पण एक वाढदिवसाचा पूर्ण खर्च जर तुम्ही प्रशिक्षणासाठी दिलात तर तुम्ही आयुष्यभरासाठी चांगलं स्किल शिकू शकता. जल हे जीवनासाठी गरजेचं आहे, तसं जलतरण हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आपला जिल्हा हा भारतातील नव्हे जगातील पहिला 100% जलतरण साक्षर करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प घेऊयात. आणि खरं ही एकाची जबाबदारी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पालकांनी जर त्याविषयी जागृती निर्माण करून घेतली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपला जिल्हा हा पूर्ण भारताला नेतृत्व करू शकेल आणि 100% जलतरण साक्षर होईल.
1: बुलून मृत्यूचा जगात सर्वाधिक धोका आहे तो 1 ते 4 या वयोगटातल्या बाळांना. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये या अपघातांवरचा द स्ट्रॅटेजिक ऑफ फ्रेमवर्क फॉर ड्राउनिंग प्रिव्हेंशन इन इंडिया हा एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्याबरोबरच भारतातल्या शाळांमध्ये पोहणं शिकवणं अनिवार्य नाही आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. आपल्या सोबत आहेत श्री नितीन घोरपडे, जे मराठवाड्याचे पहिले आयन मॅन आहेत. जलसुरक्षेविषयी आणि जलतरण साक्षरतेविषयी ते आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूयात.
2: नमस्कार, मी नितीन घोरपडे. काही दिवसांपूर्वी आपले विद्यार्थी 8 विद्यार्थी समुद्रकिनारी खेळायला बागडायला गेले, आनंद मनवायला गेले आणि एक दुःखद घटना घडली. त्याबद्दल बोलण्यासाठी पुढचा 1 मिनिट तुमचा घेणार आहे. आयुष्यात आपण मुलांना शिक्षणावर वेगवेगळ्या कोचिंग लावण्यावर खूप भर देतो, त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, त्यांच्या राहणीमानावर, कपड्यांवर, बुटांवर, सगळ्याच गोष्टींवर, त्यांच्या दिसण्यावर, कॉस्मेटिक्सपासून सगळ्या. परंतु लाईफ सेव्हिंग जी गोष्ट आहे, मी सेकंड इनिंग मधले व्यक्ती आहे, तर मी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा आई वडिलांकडून ऐकत आलो की तुम्हाला सायकल चालवणं, तुम्हाला धावणं आणि तुम्हाला पोहणं हे आलंच पाहिजे. तर ही गोष्ट आज एवढ्या वर्षांनी परत आपल्या समोर येते की आपल्या अपत्यांचं स्वसंरक्षणासाठी, सेल्फ डिफेन्ससाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे महत्वाची गोष्ट आहे ती स्विमिंग, स्विमिंग घेताना आलंच पाहिजे. आणि यासाठी काय, तर आपल्याला कुठे जाऊन त्यांना जमा नाही करायचे, तर आपल्याला त्यांच्या सोबत जायचे, आपल्यालाही पोहता आलं पाहिजे. आपण पती पत्नी आणि आपलं अपत्य ह्या तिघांनी स्विमिंग क्लासेस लावले पाहिजे, स्विमिंग शास्त्रोक्त पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि जर वेळ असेलच तर पालकांनी आपण इतरांचा जीव कसा वाचवायचा ह्याचंही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की आपापल्या वेळेनुसार या गोष्टीला आज आयुष्यात प्राधान्य दिलं पाहिजे. व्यायाम करणं महत्वाचं आहेच, पण तो व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे महत्वाचं आहे. फक्तच काहीतरी भोपळा बांधला, थर्माकोल बांधलं आणि पाण्यात उतरून मी कुणाच्या तरी, माझ्या मोठ्या दादाच्या किंवा सिनियर व्यक्तीचं ऐकून काहीतरी करतोय, उड्या मारतोय, हे पोहणं नव्हे. पोहणं म्हणजे मला प्रॅक्टिकली शास्त्रोक्त पद्धतीने या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यापर्यंत व्यवस्थित शांततेत श्वास घेत घेत कसं जाता येईल याचं एक प्रॉपर ट्रेनिंग असतं. माझी सर्व पालकांना, पाल्यांना, सर्वांना विनंती आहे, शाळांना विनंती आहे, इन्स्टिट्यूशनल जेवढे काम करतात मोठे मोठे ऑर्गनायझेशन, सर्वांना विनंती आहे की त्यांनी मॅन्डेटरी करावा. आणि मी ॲज अ म्हणतो ना रिस्पॉन्सिबल पॅरेंट आणि एक रिस्पॉन्सिबल स्पोर्ट्स पर्सन म्हणून सगळ्यांना अवेअर करतोय, सगळ्यांना सूचना करतोय म्हणलं तरी चालले पालकाच्या भूमिकेत, की आपल्या अपत्यांना स्विमिंग येणं महत्वाचं आहे. ती समर ऍक्टिव्हिटी नाहीये, ती एक लाईफ सेव्हिंग ऍक्टिव्हिटी आहे. नॉट फॉर सेल्फ, इट्स फॉर सोसायटी.
1: पाण्यात पडल्यानंतर अगदी काही मिनिटात मृत्यू होऊ शकतो आणि त्यानंतर जीव वाचला जरी तरी अपघातांमुळे मेंदूला इजा होऊन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शाळकरी मुलांना पोहणं शिकवणं, त्यांना जलतरण साक्षरतेविषयी माहिती देणं हा या अपघातांवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. तसंच लहान मूल पोहत असताना पालकांनी लक्ष ठेवणं आणि जलस्रोताजवळ मोठ्यांनीही काळजी घेतली पाहिजे. यानंतर आपल्यासोबत आहेत मिस्टर जॉय थॉमस, जे एक स्विमर आहेत आणि ज्यांचा 14 वर्षांपेक्षा जास्त स्विमिंग शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतंय आपण ते ऐकूयात.
3: नमस्कार, मैं जॉय थॉमस. मैं आपसे एक छोटा सा सवाल पूछना चाहता हूं. जब हम छुट्टियों की प्लानिंग करते हैं तो सबसे पहले हमारे दिमाग में क्या आता है? कोई अच्छी जगह, अच्छा होटल, अच्छा खाना या फिर सोशल मीडिया पर डालने के लिए एक अच्छी सी फोटो. लेकिन एक बहुत जरूरी चीज है जिसके बारे में हम अक्सर नहीं सोचते, जिसके मतलब होता है पानी की सुरक्षा. हर साल लोग समुद्र, झरने, स्विमिंग पूल, नदी, तालाब

0: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार तसंच 6:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतर ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने तूर कापूर ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे

नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॉयडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निझामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्याअंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3,878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांना

0: सह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, ईडीएआर आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे.

प्रणव हरदास आणि सहकारी यांच्या आवाजात स्वच्छ भारत गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला दिशा देणाऱ्या गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचं विश्लेषण आज आपण करणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण साहित्याचं देशातच उत्पादन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि विकासाला चालना आणि खासगी उद्योगांचा वाढता सहभाग यावर भर देण्यात आलाय. त्याचा भारताच्या संरक्षण सज्जतेबरोबरच उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान आणि निर्यातीवर काय परिणाम झालाय याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि संरक्षण आणि राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. देशसेवा जनसेवा किंवा जनसेवा ते देशसेवा या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं जात आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नेमका कोणता बदल घडलाय आणि परदेशातून संरक्षण साहित्य घेणाऱ्या देशापासून ते स्वतःची संरक्षण साधनं विकसित आणि तयार करणाऱ्या देशाकडे भारताची वाटचाल कशी झाली आहे?
2: 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताची जगभरातली ओळख संरक्षण साहित्याचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार अशी होती. आपल्याला अभिमान असायचं की ही शस्त्रास्त्र आपण फ्रान्सकडनं घेतली, ही रशियातनं घेतली, ही इस्रायलमधनं घेतली, पण त्यातल्या अनेक साध्या गोष्टी आपण बनवू शकायचो नाही. आणि त्यामुळे सरकारने तेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याला संरक्षण क्षेत्रातही प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2014-15 मध्ये भारताचं एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन साधारणतः 46,000 कोटी रुपये इतकं होतं. आज 10 वर्ष उलटून गेल्यानंतर ते 1,78,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. जवळपास 4 पट वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात 2014-15 साली जवळपास 0 होती, ती आता 38,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. आज देशातली अनेक संरक्षण क्षेत्रातली उत्पादनं भारतात तयार होतात. असं नाही की ती सगळी 100% भारतात बनतात, पण त्यातली अनेक उत्पादनं भारतात त्यांची जोडणी केली जाते, भारतात त्याचा विकास केला जातो आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावर एक महत्वाचा देश झालेला आहे. अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे, पण ही जी प्रगती आपण 10 वर्षात साधलेली आहे ती विशेष उल्लेख करण्यासारखी आहे.
1: सर, स्वदेशी संरक्षण उत्पादन म्हटलं की लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र, तोफा, ड्रोन, विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मोठी श्रेणी डोळ्यासमोर येते. या क्षेत्रात भारतानं कोणती महत्वाची स्वदेशी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित केलंय?
2: निश्चित, जेव्हा आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये मोठी विमानं, युद्धनौका, क्षेपणास्त्र अशा गोष्टी येतात आणि मग दैनंदिन वापरात खर्च होणारी हत्यार याच्यामध्ये बंदुकांच्या गोळ्या आणि बॉम्ब्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण मोठे प्लॅटफॉर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली केली असेल तर

0: एलसीए तेजस हे आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्या हवाई दलामध्ये सहभागही झालेला आहे. त्याचप्रमाणे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड, ही जी दोन हेलिकॉप्टर आणि ती खास करून भारतामध्ये लेह लडाख सारख्या भागात जिथे समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचावर तुम्हाला उडावं लागतं तिथेही चांगल्या प्रकारे काम करतात. अर्जुन रणगाडा आता भारतामध्ये पूर्ण तो विकसित करण्यात आलेला आहे. धनुष जी आर्टिलरी गन असेल ती आपण नुसती विकसितच केलेली नाही, त्याची आपण निर्यातही करतोय. पण आता त्याच्या जोडीला जे त्याचे जे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, सीकर्स या सगळ्यातही भारत आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. नौदलाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर INS विक्रांत ही संपूर्णपणे भारतात डिझाईन केलेली आणि तयार केलेली विमानवाहू युद्धनौका आहेत. याच्याशिवाय वेगवेगळ्या पाणबुड्या असतील, फ्रिजेट्स असतील, डिस्ट्रॉयर असतील, अशा अनेक युद्धनौका आपण भारतात बनवत आहोत. आरिहंत, आरिघात या सगळ्या न्युक्लिअर सबमरीन आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. अनेक क्षेपणास्त्र याच्यामध्ये ब्रह्मोसचा उल्लेख विशेष करावा लागेल. आकाश अस्त्र, MRSAM ही जी सगळी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यापैकी अनेक क्षेपणास्त्र आता भारतात बनत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता कारण युद्धाचं एकूण पोत बदलतं, युद्धाचं स्वरूप बदलतंय, त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला भारतात बनवावी लागेल. ड्रोन, काउंटर ड्रोन, सायबर या सगळ्याचा वापर करावा लागेल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
1: सर, आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा भाग सरकारी संरक्षण कंपन्यांच्या जोडीनी खासगी उद्योग किंवा MSME आणि स्टार्टअपचा सहभाग असतो. या क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांना आणि नव्या कंपन्यांना संधी कशा वाढल्यात आणि त्यातून रोजगार आणि देशातल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो कसा फायदा होऊ शकतो,
0: हा एक मुद्दा आहे. हा संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी बदलांपैकी एक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपण संरक्षण क्षेत्रातला सहभाग हा मुख्यतः सरकारी कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला होता. खासगी उद्योग सरकारची पिळवणूक करतील, सरकारला योग्य त्या वेळेला शस्त्रास्त्र देणार नाही असा अविश्वास त्याच्यामध्ये होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्राच्या उत्पादन क्षेत्रात भागीदार बनवलेलं आहे. पूर्वी ज्या मोठ्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स होती, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, भारत डायनामाइट लिमिटेड असेल, BEML असेल, वेगवेगळे शिपयार्ड, माझगाव शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड, अशा काही सरकारी कंपन्या होत्या. पण आज खासगी क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण उत्पादनातला वाटा 42,000 कोटी रुपयांचा म्हणजे जवळपास 24% हा वाटा आहे. पूर्वी सरकारी कंपन्यांच्यातही वेगवेगळे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड होते आणि त्याची रचना कॉर्पोरेट पद्धतीची नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला काही शिस्त नव्हती, त्याला काही कार्यशीलता नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन खास करून आपल्या तरुणांमधले जे टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये जे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे त्यांना आकृष्ट करण्यासाठी IDEX सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यातनं तरुणांचे नवीन कल्पना कृतीत येतील आणि नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा इतर त्यातलं संपूर्ण इकोसिस्टीमच्या विकासासाठी नाविन्यपूर्णतेवर आधारित संरक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याच्यातनं जवळपास 676 स्टार्टअप्स त्याच्यातून तयार झालेले आहेत. अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांनी त्यांच्याकडे क्षमता होती, त्यांनी ही क्षमता आपली दाखवून आपल्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांचं डिझाईन करणं आणि त्या डिझाईनवर आधारित त्याचं उत्पादन करणं, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं, DRDOचा रोल हा मुख्यतः संशोधनाचा असावा आणि उत्पादनाचं काम खासगी क्षेत्राने करावं अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याच्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये जी खरेदी होती त्यातला बराच मोठा हिस्सा स्थानिक कंपन्यांकडनं किंवा भारतात असलेल्या कंपन्यांकडनं घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहे.
1: अच्छा, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ फक्त देशासाठी शस्त्रास्त्र तयार करणं नाही तर भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याकडे आपण कसं पाहता?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातल्या शस्त्रास्त्रांनी आपली चुणूक दाखवल्यामुळे जगभरात भारताचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्या खास करून ब्राह्मोसचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणून आर्मेनिया सारखे देश असतील किंवा आग्नेय आशियातले फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम सारखे देश असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडनं संरक्षण क्षेत्रातली खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी 686 कोटी रुपये होती मोदी सरकार आलं तेव्हा ती आता 38,000 कोटीच्या वरती गेलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षातच हा आकडा 50,000 कोटी रुपयाच्या वरती कदाचित

0: एका दोन वर्षामध्ये जाईल. आज जगातल्या 80 जास्त देशांना भारत शस्त्रास्त्र आणि संरक्षण सामुग्रीची निर्यात करत आहे. हा खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे.
1: सर, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा संबंध संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी पण आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, ड्रोन मगाशी तुम्ही म्हणालात, सायबर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस बेस्ड सिस्टीम्स, अवकाश आधारित सिस्टीम्स असतील, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतासमोर कोणत्या संधी आणि त्या जोडीने कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच युद्धाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पहिलं महायुद्ध बघितलं तर ते खंदकात बसून केलेलं युद्ध होतं आणि म्हणजे त्याच्यात युद्धाच्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये लागायची. आजचं जे युद्ध आहे ते त्याच्या पहिल्या 2-3 दिवसातच अनेक देशांची 25-30% शस्त्रास्त्र संपू शकतात त्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे आजचं जे युद्ध आहे ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशा प्रकारचं युद्ध आहे. म्हणजे 2 विमानांनी एकमेकांना बघायची गरज नाहीये. हे सगळं युद्ध आहे ते सॅटेलाइट, रडार, ड्रोन्स याच्याद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्युनिकेशन, सेन्सर्स याचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आपल्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य किंवा टॅलेंट उपलब्ध आहे. कारण भारत आयटीच्या क्षेत्रात जगभरात भारताचं नाव घेतलं होतं. प्रश्न असा आहे की हे आपल्याकडचं कौशल्य किंवा टॅलेंट संरक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापरता येईल. नुसती शस्त्रास्त्र आयात न करता किंवा विकसित न करता त्या शस्त्रास्त्रांचं सॉफ्टवेअर, वेगवेगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेली, त्यांच्यासोबत बनवलेली ती शस्त्रास्त्र एकमेकांशी संवाद कशी साधू शकतील. इराणचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की युक्रेन आणि इराण सारख्या देशांनी त्यांच्याकडे आधुनिक हवाई दल नसताना कशा प्रकारे ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन्सचा वापर करून महासत्तांना देखील जेरीस आणलेलं आहे. आपल्यालाही त्याच्यातनं धडा शिकायची गरज आहे आणि मला असं वाटतं की भारत सरकारच्या ते रडारवर आहे आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
1: खूपच छान सर. शेवटी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र केवळ संरक्षण मंत्रालय किंवा सैन्याची जबाबदारी नाहीये. सरकार, DRDO सारख्या संस्था, सार्वजनिक उद्योग, खासगी कंपन्या, लघु मध्यम उद्योग आणि स्टार्टअप आणि या जोडीनी शैक्षणिक संस्था यांच्यातलं सहकार्य पुढच्या काळामध्ये किती महत्वाचं ठरेल आणि एकूणच भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपण कसं पाहता अगदी थोडक्यात?
0: अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे नवीन शोध लष्करी क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये लागायचे आणि मग त्याचा नागरी जीवनात वापर व्हायचा. इंटरनेट हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आज असं झालंय की जगातल्या मोठ्या आघाडीच्या कंपन्या त्यांचं संरक्षण, त्यांचं जे R&D बजेट आहे, त्यांचं जे नवीन संशोधन आहे ते नागरी जीवनात पहिले येतं आणि मग त्याचा लष्करात वापर होतो. आणि ते करायचं तर भारताची जी लष्करी संशोधन संस्था असतील, जसं की DRDO आहे, त्याच्यामध्ये खाजगी मोठ्या कंपन्या अदानी, L&T, टाटा सारख्या जे उत्पादन करणारे आहेत, त्याच्यामध्ये अनेक शेकडो छोट्या कंपन्या आहेत की ज्या त्याचे स्पेअर पार्ट बनवणार आहेत, स्टार्टअप कंपन्या आहेत, यांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य, यांच्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता आणणं आणि यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं अतिशय महत्वाचं आहे. ते जर असेल तर ते त्याचा देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी खऱ्या अर्थाने उपयोग होतो. सरकारच्या सृजन योजनेमार्फत 15,700 असे कॉम्पोनंट्स आहेत की जे सरकारने ठरवलं की याची खरेदी फक्त भारतीय कंपन्यांकडनंच होती. लाखो कोटींचे करार हे फक्त भारतीय कंपन्यांसाठी त्याचं बजेट राखून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा परिणाम असं झालेला आहे की देशामध्ये अंतर्गत ज्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत त्यांना त्याच्या ऑर्डर मिळतात, जे स्टार्टअप्स आहेत त्यांना ऑर्डर मिळतात आणि याच्यातनं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यात देशाचा मदत होणार आहे.
1: खूप खूप मोठी गोष्ट आहे सर. तर संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंवर बारीक आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरता ही केवळ सुरक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया नसून देशातील तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींनाही दिशा देणारी एक मोठी वाटचाल आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गुडबोलेचा नमस्कार. मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर, 17 आश्विन, शक्य 1948, अर्थात दिनांक 9 ऑक्टोबर 2026. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आज आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवून सकस चारा तयार करण्याच्या पद्धती याविषयी तज्ज्ञ डॉक्टर रंगनाथ मारुतीराव पुरी, पशुवैद्यकीय अधिकारी माळाकोळी यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. पण त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूयात या कृषी सल्ल्याने. मंडळी, आपण ऐकणार आहोत हळद पिकातील कंदकुज रोगांचे प्रभावी व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला. चला तर ऐकूया हा कृषी सल्ला. हळद पिकातील कंदकुज हा अत्यंत नुकसानकारक रोग आहे. अनुकूल परिस्थितीत त्याचा वेगाने प्रसार होऊन 30 ते 100% उत्पादन घटू शकते. त्यामुळे रोग नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच करणे गरजेचे असते. रोगकारक बुरशी हा रोग पिथियम अफानी डेरमॅटम आणि अन्य पिथियम प्रजातीसोबतच फ्युजारियम आणि रायझोटोनिया प्रजातीमुळे होतो. अन्य अनुकूल घटक विशेषत कंदमाशीच्या प्रादुर्भावानंतर झालेल्या इजाद्वारे कंदास कंदकुज वाढत जाते. रोगकारक संक्रमित कंद पीक अवशेष 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान, सततचा पाऊस, पाण्याचा निचरा न होणे आणि शेतात पाणी साचणे यामुळे रोगाची तीव्रता वाढते. रोगाचा विकास बुरशीचा सुरुवातीपासून प्रादुर्भाव हळदीच्या कोवळ्या मुळांना होतो. त्यानंतर तो मातृकंद फुटव्यांचे कंद आणि छद्म खोडामध्ये पसरतो. कंद कुजल्यामुळे झाडाला पाणी अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. रोग वाढल्यास संपूर्ण झाड वाळून जाते. रोगाची लक्षणे हळदीच्या झाडांमध्ये कंदकुज रोगाची सुरुवात खालच्या पानांच्या कडा आणि टोकांपासून पिवळेपणाने होते. पुढे पाने लोंबून कोमेजतात व तपकिरी होऊन वाळतात. जमिनीलगतचे छद्म खोड मऊ पडते तर मानेजवळ पाणथळ तपकिरी डाग दिसतात. कंद मऊ पाणथळ आणि तपकिरी होऊन सहज चुरडले जातात. कुजलेल्या कंदामुळे दुय्यम जीवाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास त्यातून दुर्गंधी येते. रोगाची तीव्रता वाढल्यास झाड पूर्णपणे वाळून कोसळते. काही झाडांमध्ये लहान कंद कमी फुटवे आणि कमी कंद कुजवण दिसते. शेतात रोगांचा प्रादुर्भाव गोलाकार किंवा अनियमित ठिगळांच्या स्वरूपात आढळतो. रोगास अनुकूल परिस्थिती हळदीतील कंदकुज रोगाची तीव्रता, जोरदार पाऊस, शेतात पाणी साचणे, खराब निचरा, भारी आणि चिकणमातीची जमीन, जास्त आर्द्रता, 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान, सलग हळद लागवड, रोगग्रस्त बियाणे कंद आणि कंदांना झालेल्या यांत्रिक इजा यामुळे वाढते. याबरोबरच हळद पिकातील कंदकुज रोगाचे प्रभावी व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.

0: मंडळी कृषी सल्ला आवडलाच असेल. कार्यक्रमात आता ऐकूया निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवून सकस चारा तयार करण्याच्या पद्धती याविषयी डॉक्टर रंगनाथ मारुतीराव पुरी पशुवैद्यकीय अधिकारी माळाकोळी यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आज या कार्यक्रमाअंतर्गत आपण एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तसं तर प्रत्येक शेतकऱ्यांकडे पशुधन हे असतंच आणि शेतीला जोडव्यवसाय म्हणून आपण पशुधन सांभाळत असतो, परंतु हे पशुधनाची काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे आणि काळजी घेत असताना जो काही या पशुधनासाठी चारा लागत असतो तर तो चारा गुणवत्तापूर्ण आहे किंवा नाही आणि त्यामध्ये निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता कशा प्रकारे वाढवायला पाहिजे आणि तो चारा तयार करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज आपण आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमाअंतर्गत चर्चा करणार आहोत. चर्चा करत असताना आज तज्ज्ञ डॉक्टर आपल्या सोबत आहेत. तसं तर डॉक्टर साहेबांचा परिचय आपल्या सर्व श्रोत्यांना आहेच, तरी पण त्यांचा वैद्यकीय सेवेमध्ये मागील 19 वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव तर आहेच, सोबतच वेगवेगळ्या दैनिकांमध्ये आणि आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा आपल्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी माहिती देण्याचं काम केलेलं आहे. असे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर रंगनाथ मारुतीराव पुरी, पशुवैद्यकीय अधिकारी माळाकोळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत. आपल्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रंगनाथ मारुतीराव पुरी यांचं मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवून सकस चारा तयार करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तसं तर चर्चा करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु ह्या सर्व पाहत असताना आपण सर्वप्रथम निकृष्ट चारा म्हणजे नेमकं काय या विषयाच्या अनुषंगाने आमच्या श्रोत्यांना सांगावं.
1: आता आपण पशुधन व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर पाहिला तर चारा व्यवस्थापन आहे. आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर दुष्काळजन्यच आहे, म्हणजे आपल्याला फेब्रुवारी मार्चच्या नंतर चारा टंचाई भासू शकते असा एक सर्वदूर म्हणजे वातावरण तयार झालेलं आहे. पावसाअभावी बऱ्याचशा तलावामध्ये जो पाणी साठा आहे किंवा शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, बोर आहेत, याच्यामध्ये पाण्याचं फार प्रमाण कमी झालेलं आहे. त्या अनुषंगानं जर पाहिलं तर रब्बीच्या पिकातून जे उत्पादन होणार आहे चाऱ्याचं ते सुद्धा अत्यल्प होऊ शकेल किंवा ज्यांच्याकडे पाणी नसेल त्या ठिकाणी सुद्धा फार अडचणी तयार होऊ शकतात. त्या अनुषंगानं जे आपल्याला खरीपामधून जे काही पिकं घेतलेत त्या सगळ्यात महत्वाचं जर बाब पाहिली आपण, शेतकऱ्यांची ही नगदी पिकाकडे गेलेली आहे, त्यामुळे ज्वार पीक असेल, बाजरी असेल, मका असेल, जे हिरवा चाऱ्याचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. आज आपल्याला परिस्थिती पाहत असताना कडव्याचं प्रमाण नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध राहायचा, ज्वारीचं पीक नसल्यामुळे कडबा हा नाहीसा झाल्यासारखा झालेला आहे. आज आपण सोयाबीन घेतो, तुरीचं पीक घेतो, त्याच्यानंतर हरभरा घेतो रब्बीमध्ये, तर हे जे काय त्याचे पिकं काढल्यानंतर ते अवशेष आहेत, म्हणजे सोयाबीनचं कुटार असेल, मुगाचं भुसा असेल, हरभऱ्याचा भुसा असेल, हे जे पशुपालक खाऊ घालतात, पण तो ज्या पद्धतीनं त्या चाऱ्यावर खाऊ घातल्यानंतर त्या पशुधनाला जे पचनीय प्रमाण आहे ते फार कमी असतं, त्याला आपण निकृष्ट चारा म्हणून संबोधतो. तर या निकृष्ट चाऱ्याचं प्रमाण कशा पद्धतीनं ओळखायचं, तर आपण जे राहिलेले अवशेष आहे ते जशाला तसेच खाऊ घालणे म्हणजे तो निकृष्ट चारा.
0: अच्छा, म्हणजेच एकंदरीतच आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे काही आपण या ठिकाणी पिकं घेत आहोत त्याची जी काही गोळी आहे त्या गोळीचा चारा म्हणजे निकृष्ट चारा म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो. अतिशय छान आणि समर्पक असं या ठिकाणी आपण उत्तर दिलात सर. सर, याच्या व्यतिरिक्त निकृष्ट चारा सकस करण्याची गरज का आहे हेही आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी जर सांगितलं तर खूप छान होईल सर.
1: आज जर आपण विचार केला, चर्चेमधून पण सांगितलं की पावसाची फार कमतरता झालेली आहे,

0: 50% आसपास पाऊस झालेला आहे, त्यामुळं जे काय आपल्याला चारा पिकं आहेत हिरव्या चाऱ्याचं प्रमाण हे अत्यल्प राहणार आहे किंवा टंचाई सदृश परिस्थिती भासू शकते. आज पशुसंवर्धन विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, चारा साक्षरता अभियान म्हणून पूर्ण जनजागृती पशुपालकांपर्यंत करतात. आज आमचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त महोदय असतील आणि जिल्हाधिकारी महोदय असतील, त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय असतील, हे बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांसाठी उपस्थित राहून ह्या चारा साक्षरता अभियानामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग आहे.
1: अरे वा.
0: तर ही टंचाई परिस्थिती राहू नये आणि जे आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्यावर जर वेगळ्या पद्धतीनं प्रक्रिया जर केली ह्या निकृष्ट चाऱ्यावर, जे पशुधन आहे त्याला म्हणजे संगोपन करताना अडचणी भासू नयेत, चाऱ्याची कमतरता भासू नयेत, आतापासून जर आपण नियोजन केलं तर टंचाई सदृश परिस्थितीमध्ये आपल्याला फार मोठ्या अडचणीला सामोरे जाणार नाही आपण. त्या अनुषंगानं या चारा साक्षरता अभियानमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि निकृष्ट चाऱ्याचा जे आपण प्रश्न विचारला की निकृष्ट चाऱ्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये जे आपले अवशेष आहेत म्हणजे सोयाबीनचं कुटार असेल, म्हणजे वाळेला चारा असेल, तण असेल, तर त्यांच्यावर प्रक्रिया करताना एक जैविक पद्धतीची प्रक्रिया असते आणि एक रासायनिक पद्धतीची असते.
1: अच्छा.
0: तर या दोन्ही पद्धतीमध्ये जर विचार केला तर रासायनिक पद्धत ही म्हणजे आर्थिक जास्त ताण बसता पशुपालकांना ही सोप्या पद्धतीनं आपल्याला करता येईल.
1: म्हणजे एकंदरीतच आपण निकृष्ट चारा सकस करण्याची गरज का आहे हे सांगत असताना या ठिकाणी त्या दोन पद्धतीवरही आपण या ठिकाणी थोडंसं लक्ष वेधलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना युरिया प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे यामध्ये, जो रासायनिक आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे.
0: आता या पद्धतीमध्ये कसं आहे, रासायनिक प्रक्रिया हे सगळं पशुपालकाकडे उपलब्ध असतं. शेतीमध्ये आपण युरियाचा वापर करतो,
1: हो ना,
0: त्याला आपण हे जे काही तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं या निकृष्ट चाऱ्यासाठी हा मुख्य घटक आहे युरिया. त्याच्यानंतर गुळाचा वापर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर जे लवण मिश्रण खनिज मिश्रण मिळतात आपल्याला पशुवैद्यकीय संस्थेच्या मार्फत ते एक वापरायचं आहे आणि पाणी आणि मिठाचा वापर. या पद्धतीनं जर त्याचं व्यवस्थित रसायन तयार केलं आणि ती पद्धत आपण जर या कार्यक्रमातून आपण सांगणारच आहोत कसं बनवायचं, त्या पद्धतीनंतर आणि आपण आता जसाचा तसा चारा पशुधनाला खाऊ घालतो त्याच्यातले ह्याच्यातले बदल हे सुद्धा बा फरक हे पशुपालकांना निदर्शनास आणून देणं अपेक्षित आहे.
1: अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीतच जी काही युरिया प्रक्रिया आहे ही नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी सांगणार आहात. सर, या व्यतिरिक्त युरिया प्रक्रिया केल्यास म्हणजे युरिया प्रक्रिया जी काय आहे ती केलेल्या चाऱ्याचे फायदे नेमके काय काय होतात तेही आमच्या श्रोत्यांना आणि शेतकऱ्यांना ऐकायला आवडेल.
0: आता जे आपलं सोयाबीनचं कुटार जर पाहिलं, आता लोकांचं म्हणजे शेतकऱ्यांचं सोयाबीन काढण्याचं सुरू झालेलं आहे, काही लोकांनी काढून ठेवलंय, तसेच भिगारे पशुधन ज्यांच्याकडे आहे ते त्या पद्धतीनंच जमा करून ठेवत आहेत, ज्यांच्याकडे पशुधन नाहीये ते जाळून टाकण्याचं किंवा इतरांना देण्याचं असं काम करतायत. एक इतरांना पशुधन जे आहेत पशुपालक आहेत त्यांना देण्यात काही हरकत नाही, परंतु आपल्याकडे उपलब्ध पशुधन नाहीये म्हणून जशाल तसं तुम्ही ते जाळून टाकू नये किंवा त्याचा नाश करू नये. ही या कार्यक्रमातून विनंती आहे की शेतकऱ्यांना की पुढे टंचाई सदृश परिस्थिती असल्या कारणानं जे काय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावर जर व्यवस्थित प्रक्रिया केली आणि त्या चाऱ्याचं नियोजन केलं तर टंचाई भासणार नाही.
1: म्हणजे एकंदरीतच आता एवढं हे जे वर्ष आहे ते एल निनोच्या प्रवाहामुळे हा दुष्काळ आहे आणि मग यामुळे हा चारा जर आपण व्यवस्थितपणे वापरला तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे युरिया प्रक्रिया करून तो चारा जर आपण व्यवस्थित ठेवला तर खूप चांगलं होईल असं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. परंतु सर, याच्या व्यतिरिक्त एक आणखी वेगळ्या प्रकारचा चारा असतो आपण बऱ्यापैकी ऐकतो. आता काही जे चांगले शेतकरी आहेत म्हणजेच आधुनिक मार्गाने शेती करणारे जे शेतकरी आहेत ते त्याचा काही प्रमाणात वापरही करतात, परंतु काही जे पारंपरिक शेतकरी आहेत ते त्याचा वापर करत नाहीत. असा जो चारा आहे तो म्हणजेच मुरघास. तर हे मुरघास म्हणजे नेमकं काय आणि त्यांचे जे काही फायदे आहेत ते आपण या ठिकाणी आम्हाला सांगावेत.
0: मुरघास म्हणजे आता जसं आपण निकृष्ट चाऱ्याच्या बाबतीत बोलतोय, आता जे आपल्याकडे पाणी आहे सद्यस्थितीमध्ये त्यांच्या शेतीला पाणी सिंचन व्यवस्था असल्या कारणानं हिरव्या चाऱ्याची निर्मिती झालेली आहे. जे म्हणजे कंसाच्या अगोदरच्या स्थितीमध्ये येणारा जो चारा आहे मका असेल तर तो मका व्यवस्थित कापून घेणे, त्याच्यानंतर चारा कुट्टीमधून काढणे आणि ते कोवळ्या उन्हामध्ये किंवा एका झाडाखाली पसरून ठेवणे आणि त्याचं एक कल्चर असतं. किंवा साध्या जो आपण चाप कटरने कडवा कुट्टीने जो चारा काढलेला आहे तो एका हवाबंद किंवा एखाद्या टँकमध्ये जर व्यवस्थित ठरावर हे करून किंवा ताकाचा वापर करून जर

0: ते हवाबंद ठेवला तर तो वर्षभर जसं आपण लोणचेचा प्रकार असतो, आंबा हा एक वर्षातून एकदाच मिळतो परंतु वर्षभर आपण ती चव चाखतो लोणच्यासाठी, त्याच प्रकारे वर्षभर जर चारा आपल्याला हिरवा पशुधनाला द्यायचा असेल तर ह्या मुरघाच्या प्रक्रियेतून आपण चारा उपलब्ध करू शकतो. आज व्यावसायिक स्वरूप सुद्धा आलेलं आहे. आज मार्केटमध्ये 6 रुपये 7 रुपये किलोने रेडी पॅक सुद्धा जे काही पशुपालक आहेत ज्यांच्याकडे उपलब्ध पशुधन आणि त्यांना व्यावसायिक दृष्टिकोन द्यायचा आहे त्या पद्धतीनं ते विक्री सुद्धा करतात. गट्टू तयार करणे किंवा एखाद्या पॉलिथिन मध्ये किंवा एखाद्या टँक मध्ये जसं पशुधन असेल त्या पद्धतीनं व्यवस्थापन करून वर्षभर चाऱ्याचं नियोजन करू शकतात. आणि या टंचाई परिस्थितीमध्येच जे आपल्याला आताच आहे चारा उपलब्ध चारा आहे हिरवा, ही मुरघाची प्रक्रिया जर केली आपण तर निश्चितच वर्षभर म्हणजे निकृष्ट चाऱ्यावरचं आपण ती प्रक्रिया करून आणि हिरव्या चाऱ्याचा स्रोत हे दोन्ही गोष्टीचा अवलंब करून पशुधनाचं एक संतुलित आहार आपण पुरवू शकतो.
1: आता हे मुरघास तर आपण या ठिकाणी सांगितलं सर, परंतु याचे जे काही फायदे आहेत दोन, ते फायदे नेमके कोणते आहेत?
0: मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याचा हा पूर्ण स्रोत झाला. जे दुधामध्ये जनावर आहेत, गाभण जनावर आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीचा सकस आहार आणि संगोपनातून जे दूध उत्पादन आपल्याला हिरव्या चाऱ्यामुळेच दूध उत्पादन वाढणार आहे आणि वाळलेल्या चाऱ्यामधून जे प्रथिनांचं प्रमाण कमी असतं ह्याच्यातून गरज भासल्या जाणार म्हणजे पुरवल्या जाणार, तर हे वर्षभर टिकवण्यासाठीची पद्धती आहे मुरघास.
1: अच्छा, म्हणजे एका खड्ड्यामध्ये टाकून थरावर थर थरावर थर टाकून त्याला
0: हवाबंद ठेवणे.
1: खूप छान आपण सर या ठिकाणी मुरघासच्या संदर्भाने माहिती दिलेली आहे. परंतु हे सगळं करत असताना जे काही निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धती आपण वापरल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीच्या संदर्भाने आमच्या श्रोत्यांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
0: मूळ मुद्दा म्हणजे आपला हा निकृष्ट चाऱ्यावरचीच प्रक्रिया आहे, तर या अनुषंगानं एक पशुपालकांना नम्र विनंती की जे आपल्याकडे शेतामध्ये सोयाबीनचं कुटार आहे ते एका ह्याची जी सोपी पद्धती आहे एक आपण 100 किलोचा विचार करूयात. 100 किलो सोयाबीनचं कुटार जर घेतलं आपण ते मोजूनच घ्यायचंय. 100 किलोला 4% युरिया म्हणजे 4 किलो युरिया लागतो जो आपण शेतीसाठी फवारतो म्हणजे हे टाकतो आणि त्यानंतर 1 किलो गुळ, 1 किलो मीठ आणि लवण मिश्रण किंवा खनिज द्रव्याचं 1 किलोचं पॅकेट या पद्धतीनं 100 किलोचं नियोजन आहे. जे आपल्या कुटारमध्ये हे असतं त्याच्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन हे तिघांचे बंद असतात त्या चाऱ्यामध्ये. एकतर ते पचायला जड जातात तर या प्रक्रियेमुळे ते बंद तुटतात, त्याची पचनीयता वाढते आणि जे प्रथिनांचं प्रमाण 8 ते 9% वाढतं म्हणजे 3% पासून 9% ही आता ही प्रक्रिया करायची कशी. 100 किलो आपण कुटार घेतलं, 4 किलो युरिया घेतला, 1 किलो गुळ घेतलं, 1 किलो मीठ घेतलं आणि लवण मिश्रण 1 किलो घेतलं, ते सर्वात प्रथम या 100 किलो चाऱ्यासाठी आपल्याला 40 लिटर पाणी लागतं. सर्वप्रथम 10 लिटर पाण्यामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा 1 किलो, ते मिश्रण व्यवस्थित झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय, ते व्यवस्थित एकजीव करायचं, त्यानंतर तो आपल्याला 4 किलो युरिया मिक्स करायचा आणि त्यानंतर खनिज मिश्रण आहे ते सुद्धा 1 किलो टाकायचं. ही पूर्ण 10 लिटर मध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्या 40 लिटरच्या मध्ये त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे. जे आपलं कुटार आहे ते खाली ताडपत्री व्यवस्थित अंथरून त्याच्यावर थरामागे 1-6 इंचाचा थर असा आयताकृती आपण तयार करून ते द्रावण तयार केलेलं आहे, मिश्रण तयार केलेलं आहे ते झाऱ्याच्या स्वरूपामध्ये किंवा पंपाने, पण तो पंप विषारी म्हणजे काय आपण औषधी वापरतो तो नसावा, एक तर नवीन असावा, नसेल तर नवीन झारा घेऊन ते व्यवस्थित त्याचं भिजून घ्यायचं. त्यानंतर थरावर थर असे पूर्ण 100 किलोचं हे झाल्यानंतर ते पूर्ण एकजीव कसं होईल हे पूर्ण 40 लिटरचं पाणी आणि हे सगळं कुटार हे पूर्ण एकजीव करायचं आणि त्यानंतर जी ताडपत्री आहे ती हवाबंद म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं. ही प्रक्रिया आहे 21 ते 25 दिवसाची. 25 दिवसानंतर आपल्याला तो चारा पशूंना खाण्यासाठी उपयोगात आणता येतो.
1: वा वा, अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येक माणसाला समजेल या दृष्टिकोनाने आपण या चाऱ्याची पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे, जी की निकृष्ट चारा आहे. त्या निकृष्ट चाऱ्याला आपण कसं गुणवत्ता पद्धतीनं सुधारून त्याला व्यवस्थित करू शकतो हे या ठिकाणी आपण अतिशय छान असं सांगितलेलं आहे. परंतु सर, आता हे सगळं सांगत असताना हा जो काही चारा आहे तो साठवताना नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे?
0: हा चारा आपण हवाबंद केला

0: नंतर एकतर कोरड्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे, कारण बुरशीचा किंवा एखादा ओलसरपणा तिथं असू नये. चारा काढताना सुद्धा एकदम काढायचा नाही, ते टप्प्याटप्प्याने काढणं अपेक्षित आहे. म्हणजे एका साईडने काढायचा, तो ह्याच्यामध्ये काय असतं, युरिया म्हणजे नत्राचं प्रमाण जास्त असतं, या नत्राचा वापर करून जे पशुधनातले जीवाणू असतात पचनक्रियेतले त्यांची संख्या वाढते, त्यामुळे त्यांची पचनीयता वाढते नत्रामुळे. अमोनियामुळे जे तंतुमय घटक आहेत चाऱ्यातले ते त्याची साखळी तुटते, ते काय पचायला सोपं येते.
1: अच्छा,
0: त्याच्यानंतर नत्रामुळे ते जीवाणूचं प्रमाण वाढणार. म्हणजे प्रथिनांचं एकंदरीत ज्या निकृष्ट चाऱ्याची 3 ते 4% सुरुवातीची प्रथिनांचं प्रमाण असतं ते 8 ते 9% जातं. त्यामुळे एकतर कमी खर्चामध्ये संगोपन चांगल्या पद्धतीने करू शकतो या चाऱ्याच्या निर्मितीतून,
1: आणि जनावरांची देखील या ठिकाणी चयापचय शक्ती वाढते. अतिशय छान असं आपण या ठिकाणी समर्पक उत्तर दिलेलं आहे सर. व्यतिरिक्त सर, आपण हे सर्व करत असताना जे काही जनावरांच्या आहारात हिरवा चारा असेल, सुका चारा असेल किंवा मग पशुखाद्य यांचे जे काही महत्व आहे समजा, तर हे महत्व कशा प्रकारे आहे आणि ते कसं स्पष्ट करता येईल सर?
0: आज जर आपण विचार केला तर 15 ते 25 किलोपर्यंत 70% घटक हे चाऱ्यातून गेले पाहिजेत संगोपनाच्या दृष्टीतून, आणि 30% पशुखाद्य गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये 15 ते 25 किलो हा हिरवा चारा गेला पाहिजे, आणि ते 7 ते 10 किलोपर्यंत तुम्हाला वाळेला चारा द्यायला पाहिजे. परंतु आपण ही प्रक्रिया न करता जर असा चारा दिला तर त्याचं प्रथिनांचं प्रमाण कमी राहणार आहे. त्याच्यातून जे शरीराची जी बांधणी आहे जनावरांची ती कमकुवत होणार आहे. जर संगोपनामधून चाऱ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर फार मोठ्या अडचणी भासू शकतात. एक तर गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो, त्याच्यानंतर दुधावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं चारा व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. आजही रब्बीच्या क्षेत्रामध्ये जर पेरणी योग्य म्हणजे काही असेल, आपल्याला पाण्याचं सिंचन व्यवस्था असेल, तर निश्चितच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्वार पीक, बाजरा पीक किंवा नेपियर याची लागवड करावी, जेणेकरून आपल्याला चारा व्यवस्थापन, चारा टंचाई काळामध्ये होणार नाही.
1: वा वा, अतिशय छान सर. सर, हे सगळं आपण सांगत असताना चाऱ्यातील जी काही बुरशी असते तर त्या बुरशीमुळे जनावरांच्या आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होऊ शकतात सर?
0: जे बुरशीजन्य एखाद्या वेळेस चारा जर गेला तर त्याचे आजार पण वाढतात त्या जनावरांचं.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये निकृष्ट चाऱ्यामध्ये किंवा ओलसरपणा चारा असल्यामुळे किंवा एखाद्या वेळेस साठून ठेवलेल्या चाऱ्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते. मुरघासमध्ये फार मोठी ती अडचण असते. तो आपण 40 ते 45 दिवसात चारा वापरणार आहे त्याच्यात किंवा वर्षभर वापरणार आहे, ते काढताना किंवा जे आपण प्रक्रिया करून बनवताना ह्याच्यात जर चुका झाल्या तर तो चारा पूर्णपणे खाण्यायोग्य नसतो आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम 100% पशुधनावर होणार आहेत. तर बुरशीजन्य चारा एकतर दिला नाही पाहिजे, आणि त्याचे आजारावर परिणाम झाले तर निश्चितच आपल्या आर्थिक उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतात.
1: मग सर, हे आपण जो काही चारा तयार करतो बहुधा मुरघासच्या संदर्भाने, तर यामध्ये बुरशी वगैरे लागणार नाही का? मग
0: हे त्यासाठीच पूर्ण हवाबंद आणि जी प्रक्रिया आहे ती फार व्यवस्थितपणे करणं अपेक्षित आहे. त्याच्यात जर त्रुटी राहिल्या तर तो चारा म्हणजे एकतर आपण जे वर्षाचं नियोजन करतोय ते पूर्ण बिघडू शकतं.
1: अच्छा, अतिशय छान सर. सर, हे सगळं सांगत असताना प्रक्रिया केलेला जो काही चारा असतो तो जनावरांना देताना नेमकी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे?
0: आता जे आपण निकृष्ट चाऱ्यावरची जी प्रक्रिया युरिया ट्रीटमेंट सांगितली, उपचार सांगितला, हे करताना काय होतं, त्याच्यामध्ये अमोनिया वायू तयार झालेला असतो. म्हणजे जेव्हा आपण चारा काढून खाऊ घालण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे 20 ते 25 दिवसानंतर, तर हे चारा ह्याच्यामध्ये वायूचं प्रमाण असल्या कारणानं थोडं हवेमध्ये पसरून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तो वायू बाहेर पडेल. त्यानंतर ही प्रक्रिया किंवा हा चारा आपल्या गोट्यामध्ये नवीन प्रकारचा असतो, त्यात जनावरांसाठी नवीन असतो, त्यामुळे जनावर सुद्धा ते लगेचच्या लगेच आवडीनं खातील ह्याची शक्यता नसते. त्यामुळं जे रवंत करणारे प्राणी आहेत म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, त्यांना द्यायचं आहे. 6 महिन्याच्या वरच्या वासरांना द्यायचं आहे, आणि एक अर्धा 1 किलोपासून सुरुवात करायचं आणि हळूहळू 6-7 किलोपर्यंत आपल्याला हा चारा नियमितपणे देता येतो.
1: अच्छा अच्छा, एकंदरीतच सर आपण आज या ठिकाणी सर्व काही माहिती देत असताना निकृष्ट चाऱ्याची जी काही गुणवत्ता आहे ती वाढवून सकस चारा तयार करण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीच्या संदर्भाने आपण इत्यंभूत अशी माहिती सांगितलेली आहे. परंतु हे सांगत असताना शेवटी आमच्या श्रोत्यांना किंवा शेतकरी

0: बंधू भगिनींना या ठिकाणी काय संदेश देणार आहात?
1: जे आपल्याकडे उपलब्ध सद्यस्थितीमध्ये चारा आहे, निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करणं, आज जिल्हाभर प्रत्येक तालुक्यामध्ये निकृष्ट चाऱ्यावर चारा साक्षरता अभियान सुरू आहे, त्याचा सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा, व्यवस्थित प्रात्यक्षिक पाहून घ्यावे, जे तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मार्फत जर मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच जे आपल्याला चारा टंचाई होणार आहे पुढे चालून ती होणार नाही, आपण त्याच्यातून व्यवस्थित मार्ग काढू शकतो आतापासून जर नियोजन लावलं तर. आणि रबीमध्ये ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था असेल त्यांनी बाकीच्या पिकाकडे न जाता ज्वारीचं पीक असेल, बाजरीचं पीक असेल किंवा नेपेर असेल यांची लागवड करावी, जेणेकरून आपलं पशुधन राहिलं तर आर्थिक जी व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने मजबूत राहील.
0: वा वा सर, अतिशय छान असा संदेश आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या असंख्य अशा श्रोत्यांना या ठिकाणी दिलेला आहे. आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत निकृष्ट चारा म्हणजे काय, निकृष्ट चारा सकस करण्याची गरज का आहे, युरिया प्रक्रिया नेमकी कशी असते, युरिया प्रक्रिया केल्याचे जे काही फायदे आहेत चाऱ्यावरचे ते फायदेही आपण या ठिकाणी इत्यंभूत असे सांगितलेले आहेत, या व्यतिरिक्त मुरघास म्हणजे काय किंवा त्याचे फायदे कसे असतात तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे, या व्यतिरिक्त चारा साठवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे किंवा जनावरांच्या आहारात हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य यांचे जे काही महत्व आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांना आपण या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं आहे. अर्थातच असंख्य अशा आमच्या श्रोत्यांना, शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या मनातील ज्या काही शंका होत्या त्या शंकेचं निरसन या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच झालेलं असेल. आपण या ठिकाणी आपल्या वेळेतील वेळ काढून आमच्या असंख्य श्रोत्यांसाठी, शेतकरी बंधू भगिनींसाठी वेळ दिलात आणि स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. आताच आपण निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवून सकस चारा तयार करण्याच्या पद्धती याविषयी डॉ रंगनाथ मारुतीराव पुरी, पशुवैद्यकीय अधिकारी माळाकोळी यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी, याबरोबरच आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं, निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार.

0: कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार हा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
4: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
5: फोन फरमाईश.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आता रात्रीचे 8 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:10 आपण ऐकू शकाल. ते कार्यक्रम आम्ही स्क्यू सीट प्रमाणे सहक्षेपित करीत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खासगी क्षेत्रांचा वाटा 45% होता. भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे. मात्र दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देश

0: देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना पर्म कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि व्हिसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि पर्म H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. पर्म आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवीपिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखक दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य, असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदक, 18 जणांना शौर्य पदक, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, 4 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. CJP च्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेयर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये 819

86 अंकांची वाढ आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.